भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 19, दशक दुसरे, समास 6, तमोगुण वर्णन। मागे रजोगुणाचे क्रियेसहित लक्षण सांगितले, आता तमोगुणाचे लक्षण सांगतो। संसारामध्ये दुःखरूपी संबंध त्रस्त करीत असताना मनात खेद किंवा खूप क्रोध उद्भवतो, तो म्हणजे तमोगुण। शरीरामध्ये क्रोध भरला असता माता पिता बंधू बहीण कांता यांना ओळखत नाही, बायकोला मारतो, तो तमोगुण। दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला प्राण द्यावा, माणुसकी विसरणे, म्हणजे तमोगुण। क्रोधाने वेळ लागले पिशाच्यासारखे वावरणे, कोणत्याही उपायाने आवरला जात नाही, तो तमोगुण। शस्त्राचा वापर करून आपला आणि इतरांचा घात करावा, अशा प्रकारे विचार आणि वर्तन, म्हणजे तमोगुण। डोळ्यांनी युद्धच पाहावे, लढाई असेल तिथे जावे असे मनाने घेतले, तो तमोगुण। नेहमी भ्रमात राहणे, केलेला निश्चय टिकत नाही, झोप खूप आवडते, हा तमोगुण। त्याची भूक अनावर असते, कडू असो किंवा गोड असो, मूर्खासखे खात सुटतो, तो तमोगुण। आपले प्रेमपात्र मरण पावले त्याच्यासाठी जीव देणे, स्वतः आत्महत्या करणे, हा तमोगुण। किडा मुंगी आणि श्वापद यांचा वध करणे आवडते, कोणावरही दया करीत नाही, अशी वृत्ती, म्हणजे तमोगुण। स्त्रीहत्या बालहत्या द्रव्यासाठी ब्रह्महत्या गोहत्या करणे, हा तमोगुण। एका रोगामध्ये विष प्यावेसे वाटते, दुसऱ्याला मारून टाकावं वाटतं, हा तमोगुण। अंतःकरणात कपट धरून दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे, नेहमी उद्धटपणाने वागणे, तो तमोगुण। भांडण व्हावं असं वाटतं, झगडा करावा, मारामाऱ्या कराव्या, अंतरामध्ये द्वेष प्रकट होतो, तो तमोगुण। युद्ध पाहावं, युद्धाचं वर्णन ऐकावं, आता युद्ध करावं, मारावं किंवा मरावं असं वाटतं, तो तमोगुण। मत्सर करून भक्ती सोडावी, देवालये पाडावी, चांगली फळदार झाडे तोडावी, तो तमोगुण। चांगली कामे आवडत नाहीत, नाना दोष आवडतात, पापाची भीती वाटत नाही, तो तमोगुण। चांगल्या गुणांची नासाडी, लोकांना त्रास देणे, जीव मात्राला खेद देणे, अत्यंत प्रमाद करणे, तो तमोगुण। आगी लावाव्या, शस्त्र वापरावी, भूताटकी विष घालावे, मत्सर करावा, जीवाचा क्षय करावा, तो तमोगुण। दुसऱ्याला त्रास देण्यास संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा त्रास न वाटणे, म्हणजे तमोगुण। भांडण लावून द्यावे आणि मजा पाहत बसावे, अशी कुबुद्धी, म्हणजे तमोगुण। संपत्ती प्राप्त झाल्यास इतर जीवांना त्रास देणे, त्यांच्याविषयी कळवळा न वाटणे, हा तमोगुण। भक्ती आवडत नाही, भाव नाही, तीर्थ आवडत नाही, वेदशास्त्र नकोसे वाटते, तो तमोगुण। स्नान संध्या नियम नाही, धर्म भ्रष्ट केला, अकर्तव्य करतो, म्हणजे तमोगुण। ज्येष्ठ बंधू आई वडील यांचे बोलणे सहन होत नाही, शीघ्रकोपाने निघून जातो, तो तमोगुण। ढिम्म राहून खाणे, ढिम्म बसणे, कोणताही विचार न करणे, हा तमोगुण। चेतकविद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास, मल्लविद्येची उपासना, तो तमोगुण। मानेला फास लावून घेण्याचे नवश, निखारावर चालण्याचे प्रयत्न, जिभेला काष्ठाने छेद देणे, तो तमोगुण। डोक्यावर जळतं खापर ठेवणे, पेटलेल्या काकड्याने अंगाला चटके देणे, स्वतः शस्त्र टोचून घेणे, हा तमोगुण। असं तमोगुणांचं वर्णन रामदास स्वामी करीत आहेत, आणि पुढील भागात पुढील वर्णन ऐकूया। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम सहजपणे येणं याचं नाव अजपाजप. एक चांगला गृहस्थ होता, त्याला कसलंही व्यसन नव्हतं. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कोणीतरी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही, तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथं जात असे. आणि एक दिवस बुवाने सांगितलं म्हणून त्यानं चिलमीमध्ये निखारा ठेवला. दुसऱ्या दिवशी फडकं ओलं करून दिलं. पुढं त्याला एकदा बुवाने सांगितलं म्हणून त्यानं एक झुरका घेऊन पाहिला. आणि हळूहळू सवयीनं तो इतका तरबेज झाला की त्यानं गांजा ओढ

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 19 दशक दुसरे समास 6 तमोगुण वर्णन मागे रजोगुणाचे क्रियेसहित लक्षण सांगितले आता तमोगुणाचे लक्षण सांगतो. संसारामध्ये दुःखरूपी संबंध त्रस्त करीत असताना मनात खेद किंवा खूप क्रोध उद्भवतो तो म्हणजे तमोगुण. शरीरामध्ये क्रोध भरला असता माता पिता बंधू बहीण कांता यांना ओळखत नाही बायकोला मारतो तो तमोगुण. दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला प्राण द्यावा माणुसकी विसरणे म्हणजे तमोगुण. क्रोधाने वेळ लागले पिशाच्यासारखे वावरणे कोणत्याही उपायाने आवरला जात नाही तो तमोगुण. शस्त्राचा वापर करून आपला आणि इतरांचा घात करावा अशा प्रकारे विचार आणि वर्तन म्हणजे तमोगुण. डोळ्यांनी युद्धच पाहावे लढाई असेल तिथे जावे असे मनाने घेतले तो तमोगुण. नेहमी भ्रमात राहणे केलेला निश्चय टिकत नाही झोप खूप आवडते हा तमोगुण. त्याची भूक अनावर असते कडू असो किंवा गोड असो मूर्खासखे खात सुटतो तो तमोगुण. आपले प्रेमपात्र मरण पावले त्याच्यासाठी जीव देणे स्वतः आत्महत्या करणे हा तमोगुण. किडा मुंगी आणि श्वापद यांचा वध करणे आवडते कोणावरही दया करीत नाही अशी वृत्ती म्हणजे तमोगुण. स्त्रीहत्या बालहत्या द्रव्यासाठी ब्रह्महत्या गोहत्या करणे हा तमोगुण. एका रोगामध्ये विष प्यावेसे वाटते दुसऱ्याला मारून टाकावं वाटतं हा तमोगुण. अंतःकरणात कपट धरून दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे नेहमी उद्धटपणाने वागणे तो तमोगुण. भांडण व्हावं असं वाटतं झगडा करावा मारामाऱ्या कराव्या अंतरामध्ये द्वेष प्रकट होतो तो तमोगुण. युद्ध पाहावं युद्धाचं वर्णन ऐकावं आता युद्ध करावं मारावं किंवा मरावं असं वाटतं तो तमोगुण. मत्सर करून भक्ती सोडावी देवालये पाडावी चांगली फळदार झाडे तोडावी तो तमोगुण. चांगली कामे आवडत नाहीत नाना दोष आवडतात पापाची भीती वाटत नाही तो तमोगुण. चांगल्या गुणांची नासाडी लोकांना त्रास देणे जीव मात्राला खेद देणे अत्यंत प्रमाद करणे तो तमोगुण. आगी लावाव्या शस्त्र वापरावी भूताटकी विष घालावे मत्सर करावा जीवाचा क्षय करावा तो तमोगुण. दुसऱ्याला त्रास देण्यास संतोष निष्ठुरपणाचा हव्यास संसाराचा त्रास न वाटणे म्हणजे तमोगुण. भांडण लावून द्यावे आणि मजा पाहत बसावे अशी कुबुद्धी म्हणजे तमोगुण. संपत्ती प्राप्त झाल्यास इतर जीवांना त्रास देणे त्यांच्याविषयी कळवळा न वाटणे हा तमोगुण. भक्ती आवडत नाही भाव नाही तीर्थ आवडत नाही वेदशास्त्र नकोसे वाटते तर तमोगुण. स्नान संध्या नियम नाही धर्म भ्रष्ट केला अकर्तव्य करतो म्हणजे तमोगुण. ज्येष्ठ बंधू आई वडील यांचे बोलणे सहन होत नाही शीघ्रकोपाने निघून जातो तो तमोगुण. ढिम्म राहून खाणे ढिम्म बसणे कोणताही विचार न करणे हा तमोगुण. चेतक विद्येचा अभ्यास शस्त्रविद्येचा हव्यास मल्लविद्येची उपासना तो तमोगुण. मानेला फास लावून घेण्याचे नवश निखारावर चालण्याचे प्रयत्न जिभेला काष्ठाने छेद देणे तो तमोगुण. डोक्यावर जळतं खापर ठेवणे पेटलेल्या काकड्याने अंगाला चटके देणे स्वतः शस्त्र टोचून घेणे हा तमोगुण. असं तमोगुणांचं वर्णन रामदास स्वामी करीत आहेत आणि पुढील भागात पुढील वर्णन ऐकूया. धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम सहजपणे येणं याचं नाव अजपाजप. एक चांगला गृहस्थ होता, त्याला कसलंही व्यसन नव्हतं. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कोणीतरी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही, तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथं जात असे. आणि एक दिवस बुवाने सांगितलं म्हणून त्यानं चिलमीमध्ये निखारा ठेवला. दुसऱ्या दिवशी फडकं ओलं करून दिलं. पुढं त्याला एकदा बुवाने सांगितलं म्हणून त्यानं एक झुरका घेऊन पाहिला. आणि हळूहळू सवयीनं तो इतका तरबेज झाला की त्यानं गांजा ओढण्यात गुरुलाही मागं टाकलं. तर असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होतं तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. श्रीराम प्रभूला आवडणारं नाम घेऊन मारुती रायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेनं घ्या. भगवंताला आपलासा करून घेणं तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेनं घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीनं पोहोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासनं इत्यादी साधनं सांगितलेली आहेत, परंतु त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे भगवंताची सहज भक्ती. भगवंताचं नाम सहजपणे येणं याचंच नाव अजपाजप. हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणं हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच आहे. परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे, आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसणेपणानं उठलेलं वारं म्हणजे काळजी. मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारावर आनंदाने समाधान हे खरं औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असतं. या औषधाचा परिणाम न कळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. आणि या नामात आपलं सर्वस्व गुंतवलं तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्यासोबत आहेत श्रीयुत अनिरुद्ध जोशी सर, तर त्यांचं देखील मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आज काय किस्सा सांगणार आहात?
1: आज नवीन किस्सा म्हणजे एक कुठल्या तरी एका तत्ववेत्त्याने शेकडो वर्षापूर्वी असं एक वाक्य लिहून ठेवलंय की या जगात तशीच दिसणारी वस्तू कमी किमतीत बनवता येते आणि क्वालिटीपेक्षा किमतीचा विचार करणारे लोक ती स्वस्तातलीच वस्तू घेतात. अर्थात ज्याच्या त्याच्या बजेटचा प्रश्न हा असतोच ना शेवटी, पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरंय.
0: बरोबर.
1: तर सिंधी लोकांचं हे एक वैशिष्ट्य असतं की सिंधी लोक ब्रँडेड वस्तू जी 500 रुपयाला असेल ना तर ती ठराविक वर्ग घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा ते 250-300 रुपयातच वस्तू तशीच दिसणारी थोडीशी ही 5 वर्ष टिकत असेल तरी 3 वर्ष टिकेल, पण ती सामान्य माणसाला खरेदी केल्याचा आनंद घेता येईल हा विचार करून. आणि दुसरं महत्त्वाचं, ब्रँडेड वस्तू 50 पीस विकले जातील तर चालू वस्तू स्वस्तातली बनवलेली त्याच्या जागी 5,000 विकले जातील. आणि याच तत्वामुळे सिंधी लोक जे स्वस्तातला माल विकत गेले आणि त्याच्यात भले तो 50 रुपयेवाल्या वस्तूपेक्षा 10 रुपयेवाली किंवा 20 रुपयेवाली वस्तू मध्ये मार्जिन सुद्धा 5-10-20% असेल, पण ते 1,000 पीस विकल्या गेल्यामुळे तो व्हॉल्युम मोठा झाला की आपोआपच ते भरपूर नफा मिळतो.
0: बरोबर.
1: या आधारावरती साधारण 75-80 दरम्यान आपल्या घरामध्ये टेप रेकॉर्डर असणं ही फार प्रेस्टिजची गोष्ट असायची.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय पेक्षाही थोडे आणखीन वरचे श्रीमंत लोक जे आहेत ते लोक 30-40 रुपयाची त्या काळी जेव्हा 500 रुपये तोळा सोनं होतं त्या जमान्यामध्ये 30-40 रुपये किमतीची कोरी कॅसेट सोनी किंवा TDK अशा ब्रँडच्या कॅसेट यायच्या त्या काळी. ती जी विदेशी बनावटीची मेड इन जपान मेड इन सिंगापूरची टोनी सोनी अशा नावाचे 2-3 प्रकार होते त्या कॅसेट घ्यायचे आणि मग ते रेकॉर्डिंग करायला भरायला द्यायचे गाण्यांची निवड करून, मला हे यावं ते यावं मराठी हिंदी गाणी वगैरे. तर चॉईस रेकॉर्डिंगला सुद्धा 40 रुपयाच्या कॅसेटला 25-30 रुपये रेकॉर्डिंगला लागायचे. म्हणजे तो आधी टेप रेकॉर्डर 1,000-1,500 रुपयाचा इम्पोर्टेड घ्यायचा, त्याच्यानंतर परत ती 50-70-75 आणि तेवढी एकच कॅसेट, चॉईस काहीच नाही परत दुसऱ्या गाण्यांचा.
0: बरोबर.
1: म्हणजे मग ज्यांना महिन्याला एक कॅसेट का होईना भरणं परवडायचं तेव्हा लोकांना पगारच 400 रुपयाच्या खाली असायचे आणि कॅसेटला 70-80 रुपये खर्चायचा. अतिसामान्य माणूस कुठून घेणार?
0: बरोबर.
1: याची परिस्थिती आणि बाजारात डिमांड कशाला आहे ते सिंधी माणसाला बरोबर कळतं. मग सिंधी लोकांनी एक आयडिया केली की आपण तेच जर का देशी कॅसेट बनवली तर काय होईल, म्हणून काही सिंधी लोकांनी इलेक्ट्रॉनिक मार्केटमधल्या त्या देशी कॅसेट भारतीय बनावटीच्या तशाच्या तशा तंतोतंत त्याची डाय वगैरे बनवून देशी भारतीय कॅसेट भारतीय बनावटीच्या बनवायला सुरुवात केली. मग ते HMV पॉलिडॉर म्युझिक इंडिया अशा 3-4 कंपन्या त्यावेळेला होत्या EMI, तर त्या कंपन्या कॅसेट बनवायच्या, पण त्या ब्रँडेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्या सगळ्या टॅक्स बिक्स भरून त्याचा तयार करायचे, तर त्याची सुद्धा कॅसेटची किंमत 50 घरात जायची. मग सिंधी लोकांनी काय केलं, टॅक्स बिक्स छोट्या इंडस्ट्रीला काय सेल टॅक्स नंबर नाही काही नाही.
0: बरोबर.
1: तर ती छोटी कॅसेट तयार करायला लागले तर 7 रुपयांमध्ये ती कॅसेट बनायला लागली भारतीय कॅसेट.
0: अच्छा.
1: आणि लॅमिनेटन रोड मुंबईला म्हणजे ग्रँट रोड स्टेशन जवळचा एरिया आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट, तिथे सिंधी लोकांनी छोटे छोटे कारखाने आजूबाजूच्या एरियात काढले आणि तिथे एका दिवसामध्ये ते काळीच्या स्वस्ताईप्रमाणे 8-12 रुपये रोजाच्या मुली ठेवायच्या, त्यांना असेंब्लिंग करायला शिकवायचं. ते तर त्या देशी कॅसेटच्या बॉडीमध्ये ती रिबन ठेवायची आणि मग त्याला 4 स्क्रू फिट करून त्याची कॅसेट असेंबल करायची, अशा कामाकरता 8-12 रुपये रोजानी मुंबईमध्ये त्या स्वस्ताईच्या काळात मुली मिळत असत आणि 2-3 मुलींना नोकरी देऊन मोजून ते दिवसभरात 1,000 कॅसेट बनायला लागल्या. बरं, सिंधी लोकांचं तत्व असं की जितकी जास्ती प्रोडक्शन करू तितका कॉस्ट प्राईस कमी पडते, त्यामुळे दिवसाला 1,000 कॅसेट विकल्या गेल्या पाहिजेत कारण दुसऱ्या दिवशी त्या मुलींना काम द्यायचे.
0: बरोबर.
1: मग ते सिंधी लोक ते सगळ्या असेंबल झालेल्या कॅसेटवर फक्त 4 मार्जिन ठेवायचे. पण जेव्हा सामान्य गव्हर्नमेंट ऑफिसरला 1,000-1,200 पगार नव्हता तेव्हा तो सिंधी 250 रुपये रोज कमवत होता. 7,500 रुपये महिना, 2,000 रुपये भाड्याची तर जागा असायची त्याची मोक्याच्या ठिकाणी. तरी 5,000 हातात शिल्लक राहत होते. सामान्य गव्हर्नमेंट ऑफिसरच्या चौपट पगार, बँक मॅनेजरला सुद्धा 1,200-1,500 पगार नसेल त्या जमान्यात. तर एनिवे सांगायची गोष्ट, त्या दरम्यान धुळ्यामध्ये त्या शहरातले सिंधी खूप मेहनती आहेत. तिथल्या एका मेहनती सिंधी मुलांनी, त्याला इलेक्ट्रॉनिकमधलं जरा नॉलेज होतं, त्याने अशी आयडिया शोधून काढली की इम्पोर्टेड चांगल्या क्वालिटीच्या टेप रेकॉर्डरमधून जो आउटगोईंगची स्पीकरला जवळ बाहेरच्या वायर लावून, बाहेर जो स्पीकर लावतो आपण त्याला जी बाहेर वायर काढतात, ती वायरला पुढे आणखीन 4 कनेक्शन लावले आणि 4 देशी टेप रेकॉर्डरला त्या हे लावल्या, जोडल्या त्यांनी वायरी.
0: बरं.
1: आणि त्याच्यात कोऱ्या कॅसेट ठेवल्यामुळे एका तासात 4 कॅसेट रेकॉर्ड व्हायला लागल्या. म्हणजे सिंधी माणसाच्या हिशोबाने एका तासात 4 कॅसेटचं प्रोडक्शन, म्हणजे 1 तासाला 15 मिनिटात कॅसेट बनते असं तो म्हणायचा. आणि मग 15 मिनिटात 1 कॅसेट, तासाला 4, याप्रमाणे त्यांनी दिवसभरात 10 तासभर सिंधी म्हणून मेहनतीला पक्का 10 ते 12 तास 5 ते 6 उठून दिवसभर तो रेकॉर्डिंग करत असतो, कुठे हलायचं नाही, कुठे जायचं नाही. त्यामुळे 12 तासामध्ये 12 चौक 48 कॅसेट, 48 कॅसेटवरती 1 रुपया जरी कमवला तर 48 रुपये कमवणार तो दिवसाला.
0: बरोबर.
1: म्हणजे त्याकाळी 1200 रुपयाच्या वरती तो महिन्याला कमवायला लागला. मग त्याने हळूहळू करून एकाच्या 4 सेट लावले, एक रॅकमध्ये 4 टेप रेकॉर्डर लावले. त्यामुळे ॲट अ टाइम 4च्या जागी 4 चौक 16 कॅसेट बनायला लागल्या.
0: बरोबर.
1: आणि मग त्या अशा पद्धतीने त्या कॅसेटमध्ये एका बाजूला कर्ज, पाठीमागे कुर्बानी, एका बाजूला लावारीस, एका बाजूला आणखीन कुठला तरी दुसरा पिक्चर त्यावेळेचा गाजलेला, सरगम त्यावेळेला थोडे दिवसापूर्वी येऊन गेलेला वगैरे, जे हिट सुपरहिट गाणी होती ज्याचे लव्ह स्टोरी त्या जमान्यातले सांगतोय मी, केसीच्या, त्या अशा सगळी हिट गाण्यांची दोन्ही साईडला रेकॉर्डिंग केलेल्या कॅसेट त्यांनी ती मुंबईहून 7 रुपये 30-40 पैशाची कॅसेट आणायची आणि तिला तिकडून आणायला 4 आणे खर्च यायचा. कारण तेव्हा मुंबई ते धुळा भाडं 25 रुपये होतं.
0: अच्छा.
1: चहा 4 आण्याला होता, राईस प्लेट 2 रुपयाला होती. त्या स्वस्ताईच्या जमान्यामध्ये रातोरात मुंबईला जायचो, पटापट गाडी पकडायची, संध्याकाळच्या आत परत, आणि मग ते करायला सुरुवात केली. सिंधी लोकांची युनिटी पण खूप कौतुकास्पद असते. काही सिंधी लोकांनी हा धंदा सुरू केला की मुंबईला जायचं, 1,000 कॅसेट उचलून घेऊन यायच्या आणि 4 आणे प्रॉफिटवरती ज्यांना पाहिजे त्या सिंधी लोकांना 100-100, 200-200 कॅसेट उचलून देऊन टाकायच्या. 50-1 रुपये मुंबईला जाण्याचा खर्च व्हायचा, 250 रुपये नफा व्हायचा, 200 रुपये वाटून नफा हातात पडायचा, 2,000 रुपये महिना चालू. एका ट्रीपला 200 रुपये मिळाले की 10 ट्रिपा मारायच्या दर दिवसाआड, दुसऱ्या दिवसाआड मुंबईला प्रत्यय करणारे पण मुंबईत खूप सिंधी लोक होते. तर अशा पद्धतीने त्यावेळेला सिंधी लोकांनी हा धंदा करता करता बघता बघता धुळ्यामध्ये कुमारनगर नावाची जी सिंधी वस्ती आहे त्या ठिकाणी हा कॅसेट भरण्याचा उद्योग करणारे कमीत कमी 10 पेक्षा जास्ती जण झाले. मग ते फक्त घरात बसून रेकॉर्डिंग करायचे, मग त्या कॅसेटचं विक्रीचं काय करायचं. म्हणून आणखीन काही सिंधी मित्रांनी त्यांच्याकडनं ती कॅसेट भरलेली घ्यायची 8.5-9 रुपयाला आणि ती 9 रुपयाची घेतलेली कॅसेट पिशव्या उचलायच्या आणि तिकडनं बाहेर पडून मालेगाव, नंदुरबार, दोंडाईच्या, शिरपूर, शहादा, मग नाशिक पर्यंत थेट सोलापूर पर्यंत जायला लागले. जेवढा प्रवास लांबचा वाढेल तेवढा थोडासा रुपये 8-8 प्रॉफिट वाढवत जायचा. पण करता करता असे कमीत कमी धुळ्यात 101 लोकांची घरं त्या जमान्यामध्ये फक्त या 1-2 रुपये मार्जिन वरती चालत होती आणि धुळ्याच्या कॅसेट या महाराष्ट्रभर 10-12 रुपयाला विकल्या जात होत्या 15 रुपयाच्या आत. त्यामुळे सामान्य माणसाची ती हाऊस फार चांगल्या पद्धतीने होत होती. मग त्यात धुळ्यामध्ये आणखीन एक गंमत झाली, दिल्ली मेड टेप रेकॉर्डर 400 रुपयाला मिळायचा दिल्लीत. मग तो सुद्धा सिंधी लोकांनी एकच करायचं, दिल्लीहून 10-20-25 टेप रेकॉर्डर आणायचे आणि 50-60 रुपये मार्जिनवर विकून टाकायचा. मग त्याच्याकडनं दुकानदार घेऊन जायला लागले, मग ते थोडासा प्रॉफिट वाढवून किंवा सुलभ हप्त्यांनी द्यायला लागले. त्यामुळे धुळ्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही अशा रेटमध्ये कॅसेटही मिळत होत्या आणि टेप रेकॉर्डरही मिळत होते. अशी धुळेकरांनी त्यावेळेला खूप मोठी क्रांती या विषयात केली.
0: वा, म्हणजे आता जी लोक 60 ते 70 आसपास असतील, त्या वयोगटातली असतील, त्यांना त्यांचा सगळा काळ आठवला असेल. तुम्ही इतक्या छान पद्धतीने, रंजक पद्धतीने हा सगळा किस्सा सांगितला की ह्या वयाची जी कोणी व्यक्ती आता ही आपल्याला शो ऐकत असतील त्यांना त्यांचे ते दिवस आठवले असतील असं म्हणायला काही हरकत नाही. अतिशय छान किस्सा सांगितला तुम्ही. पण आतापुरतं आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी आतापुरती तुमची रजा घेते.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. मॅडम, मागच्या अनेक भागांपासून आपण स्तनपानाबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल किंवा त्याच्याशी जोडलेल्या समज गैरसमजांबद्दल जाणून घेतो आहोत, चर्चा करत आहोत, आणि अर्थातच या चर्चेतनं नवनवीन प्रश्नांची उकल सुद्धा नव्याने होतीये. म्हणजे आणखीन नवीन प्रश्न ह्याच उत्तरांमधनं आपल्याला विचारायला भाग पडतायत, तुमच्याकडनं काहीतरी जाणून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा तयार करतायत. तर याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमातला सुरुवातीचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे बऱ्याचदा आपण कांगारू मदर केअर ही टर्म ऐकत असतो, तर त्याचा स्तनपानाशी काही संबंध आहे का? म्हणजे कांगारू मदर केअर काय असतं आणि ते कुणी करायचं असतं याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: कांगारू मदर केअर हे नवजात बाळांची काळजी घेण्यासाठी सहज, सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये आई आणि बाळाचा सतत स्पर्श देणारी स्थिती आपण देतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, बाळाला आईच्या दोन्ही स्तनांच्या मध्ये ठेवलं जातं. त्याच्यासाठी काही वेळा खास पिशवीचा वापर केला जातो, ज्याला कांगारू बॅग असं म्हणतात. आणि मग बाळाला फक्त लंगोट आणि टोपी घालायची, म्हणजे बाळा

0: चा संपूर्ण स्पर्श आईच्या शरीराला मिळतो आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होतो. असं जेवढ्या लवकर जन्मानंतर केलं तेवढं जास्त चांगलं. असा स्पर्श जर जास्त वेळ दिला तर सहज स्तनपान करणं बाळाला शक्य होतं. त्याच्यामुळं निव्वळ स्तनपानावरती बाळ राहू शकतं आणि मग त्याच्यामुळं हायपोथर्मिया म्हणजे बाळाचं टेम्परेचर कमी होणं किंवा हायपोग्लायसिमिया शुगर कमी होणं याचे चान्सेस हे धोके कमी होतात. आता ह्या पद्धतीचा उपयोग कधी होतो तर थोडंसं वजन कमी आहे तर म्हणजे ज्या बाळाला अगदी काही पेटीत ठेवायची गरज नाही पण काळजी घेण्याची गरज आहे, साधारणतः 2 ते 2.5 किलोच्या मधलं बाळ असेल तर त्याला कांगारू मदर केअरनी बऱ्यापैकी आपण उबदार ठेवू शकतो. वारंवारता मिळते स्तनपानाची आणि त्याच्यामुळे घरच्या घरी काळजी घेता येते. त्याच्याचबरोबर अतिदक्षता विभागात जेव्हा खूप कमी वजनाची बाळं असतात, 1.5 किलोपेक्षा कमी वजनाची आणि किंवा काही वेळेला पुष्कळ आधी जन्माला आलेली प्रीमॅच्युअर बाळं असतात, ती थोडी स्थिरस्थावर झाली की मग जी काही आधुनिक उपचार पद्धती आहे त्याला जोड म्हणून कांगारू मदर केअर हे करता येतं. आता कांगारू मदर केअर हे कोण करू शकतं तर आई पण करू शकते, वडील पण करू शकतात. बाळाला सतत ऊब मिळते, बाळाला एक स्किन टू स्किन स्पर्श मिळतो आणि त्याच्यामुळे बाळ असं छान शांतपणाने झोपतं, उबदार राहतं आणि त्याची वाढ लवकर होण्याला मदत होते. आता त्याच्याचबरोबर काय होतं की आईच्या 2 स्तनांमध्ये तिने ठेवलेलं असतं कांगारू बॅगमध्ये आणि त्याच्यामुळे स्तनपानाची यशस्वीता साधण्याससुद्धा मदत होते. आता अगदीच खूप कमी वजनाचं बाळ असेल तर ते पेटीत ठेवल्यासारखं राहतं आईच्या छातीशी, म्हणजे इन्क्युबेटरसारखा इफेक्ट मिळतो बरं का त्याला, आणि मग त्याला पुरेशी शांत झोप मिळते, त्याला एक पीस ऑफ माइंड मिळतं. बाळ आईच्या स्तनांच्या मध्ये असल्यानंतर आईचे हार्टबीट्स ऐकू येतात, आईच्या स्तनाग्रांना पोटातल्या पाण्याचा वास येत असतो, हे मी मागे पण उल्लेख केलेला आहे. तर यामुळं बाळाला खूप एकदम शांत आवडीचं ओळखीचं वातावरण मिळाल्यासारखं वाटतं आणि मग बाळाच्या वजनात चांगली वाढ होते. त्याच्याचबरोबर आईचं आणि बाळाचं प्रेमाचं नातं मजबूत होतं, आईचा मानसिक ताण कमी होतो, आईला काळजी राहत नाही आणि बाळाला कॅरी करताना आत्मविश्वास वाढतो तिचा, म्हणजे तिला असं वाटतं की मी माझ्या बाळाची काळजी घेते. बाळाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते आणि कमी वजन असलं तरी जर कांगारू मदर केअर आईला करायला जमत असेल तर घरी पण लवकर डिस्चार्ज करता येतं आणि मग अर्थातच पेटीतनं लवकर डिस्चार्ज केल्यावर खर्चात बचत होते. त्यामुळे कांगारू मदर केअर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे की ज्याच्यामुळे बाळाची अतिशय छान काळजी घेता येते, स्तनपान यशस्वीपणे करता येतं आणि हायपोग्लायसिमिया आणि हायपोथर्मिया याच्यासारखे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करता येतात, त्यामुळे ही अतिशय छान पद्धत आहे.
1: अच्छा, तर कांगारू मदर केअर हा प्रकार काय आहे किंवा हे म्हणजे नेमकं काय आहे तुम्ही उलगडून सांगितलं, पण मला आता सांगा ही संकल्पना फक्त पुस्तकी आहे का की खरोखरच अंमलात सुद्धा आणली जाते, याच्याबद्दल थोडं जरा अजून सांगा ना.
0: नाही नाही, ही संकल्पना नुसती पुस्तकी नाही. कांगारू मदर केअर हे ॲक्च्युली प्रॅक्टिस केलं जातं प्रायव्हेट NICUs मध्ये सुद्धा आणि अगदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा. जेव्हा कमी वजनाचं बाळ असतं म्हणजे स्मॉल फॉर जस्टेशनल एज किंवा प्रीमॅच्युअर बाळ असतं, आधी जन्माला आलेलं बाळ असतं, तर त्या बाळांना डायरेक्ट फीडिंग देण्याच्या आधी KMC करायला देतात, म्हणजे बाळ आईच्या छातीवरती थोडा वेळ तिला धरायला दिलं जातं. यातून तिला पण बाळ धरण्याचा कॉन्फिडन्स येतो आणि स्किन टू स्किन जसं वाढेल त्या पद्धतीनं सुरुवातीला बाळ नॉन न्यूट्रिटिव्ह सकलिंग करतं, म्हणजे दूध उतरायच्या पण आधी बाळ आईची छाती चोखत असतं करतं, मग थोडंसं हळूहळू प्याल्यासारखं करतं पण ॲक्च्युली त्यातून बाळ दूध पित नसतं आणि मग त्या दोघांना एकमेकांना धरण्याचा कॉन्फिडन्स येतो, सवय होते आणि मग बाळ हळूहळू जशी त्याची कपॅसिटी वाढेल तसं लॅच करायला लागतं आणि स्तनपान घ्यायला लागतं. त्यामुळं KMC जेवढ्या लवकर सुरू करावी, म्हणजे अर्थातच बाळ KMC ला आईजवळ देण्या योग्य परिस्थितीत असेल तेव्हा, पण ती सुरू केल्यानंतर स्तनपान करणं हे अतिशय सोपं जातं आणि ही प्रॅक्टिस केली जाते. आणि डिस्चार्ज करताना सुद्धा पेशंटना ते शिकवलं जातं, त्यामुळं घरी जाऊन सुद्धा ते ही प्रॅक्टिस करतात.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन आपण करतायत, ते म्हणजे कांगारू मदर केअर या विषयाबद्दल. आता जसं जसं आणखीन प्रश्न मनात येतात, त्यातल्याच पुढचा एक प्रश्न म्हणजे की प्रसूती झाल्यानंतर त्या मातेचा किंवा त्या मुलीचा आहार कसा असावा याच्याबद्दल सुद्धा समज गैरसमज असतात, किंवा तिला ठराविक काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा एखाद्या वेळेस त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो, तेव्हा अशा वेळेस बऱ्याचदा घरातली माणसं म्हणा किंवा जुन्या जाणत्या बायका म्हणा, त्या काही वेगळं सुद्धा याच्यातनं सांगू शकतात किंवा काही गोष्टी टाळायच्या का बरं हे सुद्धा त्या सांगत असतात. पण एकंदरच डॉक्टर म्हणून आणि स्तनपानाशी संबंध आहे म्हणून तुम्ही प्रसूती झालेल्या स्त्रीचा आहार, तिची तब्येत उत्तम राहावी, तिचा बांधा उत्तम राहावा याच्याबद्दल काय सांगाल, किंवा एकंदरच तिचा आहार नेमका कशा पद्धतीनं असावा, त्याच्यात काय काय असावं याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा ना.
2: प्रश्न छान आहे हा. अगदी नेहमी सगळ्या माता मला प्रश्न विचारतात. पहिली गोष्ट म्हणजे जाडी वाढण्याची, तर जी माता स्तनपान करते तिच्या दुधातून सगळे फॅट्स निघून जात असतात, त्यामुळे तिची जाडी वाढायचा प्रश्न राहत नाही. तिने जर स्तनपान नाही केलं तर हा सगळा प्रश्न येतो. पण जेव्हा ती ब्रेस्ट फीडिंग करते तेव्हा तिला एक्स्ट्राच्या कॅलरीज ज्या ती खाते तर त्या दुधामधून बाळाला जात असतात आणि त्यामुळे तिची जाडी वाढण्याचा प्रश्न राहत नाही. दुसरं म्हणजे वरण आणि भात या दोन्हीच मिळून सगळे अमायनो ऍसिड्स मिळतात. काही वरणात असतात, डाळीत असतात आणि काही भातात असतात. म्हणून जर आपण वरण भाताचं कॉम्बिनेशन खातो किंवा खिचडी खातो की डाळ आणि तांदूळ दोन्ही एका वेळेला खाल्ले की काही हे जे कॉम्बिनेशन आहे सगळ्या अमायनो ऍसिड्सचं ते आपल्याला पूर्णपणे मिळेल. त्यामुळं मातांनी स्वतः वरण भात खाणं हे गरजेचं आहे. आणि भात हा पचायला अतिशय सोपा असतो, म्हणजे भात खायला तसं काही कॉन्ट्राइंडिकेशनच नाही. फक्त ती जर का डायबेटिक असेल आणि तिला तिच्या हेल्थमुळे भात खायचा नसेल किंवा खूपच जास्त ओव्हरवेट असेल तर तिने वेगळा सल्ला घ्यावा. अदरवाईज सगळ्या माता वरण भात तर खाऊ शकतात, उलट त्याच्यावरती छानपैकी साजूक तूप लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे सी व्हिटॅमिन पण मिळतं. अशा पद्धतीनं त्याचं न्यूट्रिएंट आपण वाढवू शकतो. भाजी जेव्हा बनवतात तेव्हा भाजी त्याच्यामध्ये भरपूर असली पाहिजे. त्याला दाटपणा येण्यासाठी मुगाच्या डाळीचं पीठ किंवा मुगाची डाळ लावता येते आणि किंवा दाण्याचं कूट लावता येतं. अशा पद्धतीनं दाट रस असलेली भाजी करता येते आणि एक रस्याची भाजी असली तर एक कोरडी भाजी पण देता येते. की समजा तिला भेंडी आवडते तर खाऊ दे ना भेंडी. म्हणजे पालेभाजी ही पोटात गेली पाहिजे, त्यामुळं पालेभाजी करताना त्याच्यामध्ये भरपूर समजा पालक असेल तर पालक, मेथी, शेपू हे भरपूर प्रमाणात असलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तिने लावून खावं, कुस करून खावं, तिला जसं हवं तसं खाऊ दे. तिला मेथी, शेपू, पालक, दोडके, घोसाळे या सगळ्या भाज्या द्यायला हरकत नाही. पण त्याच्यामध्ये मेथी आणि शेपू याला गॅलॅक्टोगॉग असं म्हणतात, म्हणजे त्याच्यामुळे दूध वाढायला मदत होते. त्याच्याबरोबर जर त्याच्यामध्ये खूप लसणाचा वापर केला तर गॅस होत नाही आणि चव पण येते. त्यामुळे अशा पद्धतीनं ह्या ज्या भाज्यांची पद्धत आहे ती बरोबर आहे, फक्त त्या घट्ट म्हणजे दाटसर असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये भाजीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे.
1: नक्कीच
2: बाळाच्या जन्मानंतर आईला चौरस आहार दिला गेला पाहिजे. युजली तिच्या नेहमीच्या जेवणातल्या कॅलरीज पेक्षा 500 कॅलरीज तिने जास्त घेतल्या पाहिजे. तिला दोन्ही जेवणामध्ये वरण भात दिला गेला पाहिजे, व्यवस्थित सगळ्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे, डाळ ही पाणीदार न देता व्यवस्थित त्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण असलं पाहिजे. दाट अशा भाज्या, दाट रस्सा, रस्सा द्यायला हरकत नाही, असं काही कोरडंच द्या असं मी म्हणत नाही. भाज्यांमध्ये रस्सा असू दे, त्यांना कुस करून द्यायचं तर देऊ दे, पण त्या टेस्टी असल्या पाहिजे. असं काही बेचव पाणीदार देण्याची गरज नाही. मिरची नाही घालायची, पण आलं लसूण पेस्ट घालू शकतो, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, जिरे या सगळ्याची चव त्याला येऊ शकते. असं पाणीदार खाणं खाल्लं तर एकटा तिला जेवण जात नाही आणि मग न्यूट्रिशन मिळतच नाही ना. तेव्हा देताना, तिला देताना त्याच्यामध्ये सगळ्या घटकांचा समावेश आहे की नाही असं बघितलं पाहिजे. की प्रोटीनसाठी डाळ गेली पाहिजे, मटकी नाही पण मुगाची उसळ छान मऊ शिजते ती देता येते, किंवा मुगाच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. अगदी भिरडो, डोसा, मुगाच्या पिठाचे तुम्ही अगदी ढोकळे करू शकता. असं मुगाच्या पिठाचं तुम्ही काहीही व्हरायटी करू शकता, किंवा पोळी किंवा बाजरीची भाकरी देता येते. असं चौरस आहार जर केला त्याच्याबरोबर तिला भाज्या देता येतात, चटणी, कोशिंबीर देता येते, चटणीमध्ये तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, भरपूर लसूण घातलेली अशी चटणी देता येते. अशा पद्धतीनं जर का सर्व काही तिच्या खाण्यामध्ये समाविष्ट असेल तर तिला सगळे विटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम सगळं मिळेल आणि मग ती व्यवस्थित जेवेल. तिला ज्या जास्त 500 कॅलरीज जास्त खायच्या आहेत त्या पण तिला मिळतील आणि दूधही छान तयार होईल. माताच जर कुपोषित असेल तर दूध कसं तयार होणार ना, त्यामुळे तिने व्यवस्थित चौरसा घेणं हे अतिशय गरजेचं आहे.
1: नक्कीच डॉक्टर, खूप छान आपण या कार्यक्रमातून समजावून सांगता आहात. आज दोन महत्वाच्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा केली, ते म्हणजे कंगारू मदर केअर म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे, आणि दुसरा म्हणजे स्तनदा मातेचा आहार कसा असावा. एकंदर त्याच्याशी जोडलेल्या समज गैरसमजांबद्दल आता आपण बोललो, आणि खरोखर हा कार्यक्रम किंवा आजचा हा भागसुद्धा नेहमीप्रमाणेच खूप छान उद्बोधक ठरलेला आहे. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून मी आपले आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आषाढी एकादशी. रमा, यावर्षी सगळ्या घराला आषाढी एकादशी करायला लावणार आहे, तर फळं, रताळी, बटाटे आणलेत ना ग भरपूर. पोरांना पहिलाच अनुभव आहे, तेव्हा उपास सहन होईल नाही होणार. तेव्हा एकादशी आणि दुप्पट खाशी होऊ दे बरं. हो हो आई, आणलं आहे बरं, सगळं भरपूर आणलं आहे. दाण्याचा कूट पण अगदी डब्बा भरून केला आहे बरं. आता पुढच्या पिढीला आपण व्रत, सण, अंगवळणी पाडण्याकरता एवढे कष्ट तर आलेच ना. त्याच्याशिवाय त्यांना सवय कशी लागणार संयमाची. अगदी बरोबर बोलली बरं रमा, अगदी बरोबर. अहो आई, आला तुमचा बंडोबा, आला घ्या. आई, उद्या सुट्टी, मस्तपैकी शाळेला मस्त मज्जा. मी खूप झोपणार आहे, आधीच सांगतोय, आणि मस्त एक दोन मूव्ही पण बघणार आहे. उद्याकरता मस्त स्नॅक्स करून ठेव बरं, मूव्ही बघताना खाता येईल. तू बाहेर मूव्ही बघायला नाही म्हणते, तेव्हा आता घरीच दंगा घालणार आहोत मी आणि माझे मित्र. आत्ताच येताना बोलणं झालं आहे आमचं. सॉरी बंडोबा, पण हे उद्या नाही होणार. पण का आजी? कारण उद्या मोठी एकादशी आहे, घरात सगळ्यांना उपास करायचा आहे, सोबत नामस्मरण आणि देवदर्शन करायला जायचं आहे. तू माझ्यासोबत येणार आहे हो मंदिरात? अरे यार आजी, आत्ता माझे मित्र काय म्हणतील गो? काय म्हणणार आहेत? त्यांना पण घेऊन जा आजीसोबत, मंदिरात मज्जा येईल तुम्हाला. मंदिरात जाऊन तर बघा. आणि उद्या स्नॅक्स मिळेल, पण ते उपवासाचे असेल बरं का. उद्या उपवासाची डबा पार्टी वारकरी करतात अगदी तशी. ए आई, मोठी एकादशी म्हणजे काय ग? उपास का करायचा? विठ्ठलाची उपासना करण्याचा दिवस म्हणजे एकादशी. आपल्या इथे ना स्थानांना दिवसांना फार महत्त्व आहे. आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार वारकरी संप्रदाय पायी विठ्ठल दर्शनाकरता पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातील या विठ्ठलवारीचे जगात फार महत्त्व आहे बरं. बऱ्याच शतकांपासून ही आषाढीची वारी चालू आहे. अखंड रीतीने लाखो भाविक विठ्ठलाचा नामगजर करत पायी दिंड्यांसोबत जातात आणि विठुराया चरणी नतमस्तक होतात. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघतात आणि शेवटी आषाढी एकादशीच्या वेळी पंढरपूरला पोचतात. प्रत्येक दिंडीचे निघण्याचे दिवस हे वेगवेगळे आहेत, पण सगळे बरोबर एकाच दिवशी पंढरपूरला पोचतात. आणि ही वर्षानुवर्ष पिढ्या दर पिढ्या चालत आलेली परंपरा आहे बरं का. काळकाम वेगाचे योग्य नियोजन यात असते. या वारीत एकच ध्येय असते, ते म्हणजे विठ्ठल दर्शन. त्यामुळे एवढा लांबचा पल्ला भाविक हरी कीर्तनात सहजरीतीने पार करतात. सगळे षडरिपू विरतात, मी पणा गळून पडतो आणि सगळे भाविक वारकरी विठुमय असतात. येथे सगळे त्या विठुमाऊलीची लेकरं असतात. या दिंडीवर बऱ्याच शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे आणि त्यांना पण विठुरायाची प्रचिती आलेली आहे. विचारांचे आदानप्रदान करण्याकरता, त्यानुसार अनुकरण करण्याकरता मोठमोठे संत पालख्या घेऊन जातात. तेथे आयुष्य जगण्याचे समाधानाचे धडे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रसंगातून आपले आपल्यालाच मिळतात. या वारीत कोणताच भेदभाव नसतो, फक्त आणि फक्त विठ्ठलच असतो. यावर मोठमोठ्या विचारवंतांचे विचार थिटे पडतात, तिथे मी आणखीन काय सांगणार. आता उपासच का करावा, तर आपले शरीर हे निसर्गावर अवलंबून आहे. शरीररूपी यंत्राला आराम मिळण्याकरता आणि आतून त्याची स्वच्छता होण्याकरता उपवास करावा. जेव्हा शरीर सुदृढ असते तेव्हा मन उत्साही असते आणि त्यामुळे तुमचे ध्येय गाठता येतं. शरीर निरोगी होण्याकरता उपवास फार महत्त्वाचा असतो बरं का. उपवास म्हणजे चवीत पदार्थात बदल असं नाही, तर काहीही न खाणे, अगदीच वाटलं तर फळं, फळांचा रस घेणे, जेणेकरून शरीररूपी यंत्राला आराम मिळेल.
आता एकादशीच का करावी? तर पौर्णिमा आणि अमावस्येच्या 3 दिवस आधी निसर्गचक्रात बदल होतात. ते बदल शरीराला अन्नपचन करायला त्रासदायक असतात. तेव्हा शरीराने काहीही न खाणे चांगले, ज्यामुळे शरीर निरोगी राहून माणूस दीर्घायुषी होतो. पण आता इतका सगळा अभ्यास प्रत्येकजण करेलच असं नाही ना. तेव्हा आपल्या पूर्वजांनी हा सगळा अभ्यास करून एकादशी हा दिवस ठरवला, कारण तो बरोबर पौर्णिमा आणि अमावस्येच्या 3 दिवस आधी येतो. आणि त्याला उपवास करायचा नियम ठरवला, जे प्रत्येक महिन्यात 2 दा येतात. परिणामी सगळे सुदृढ आणि निरोगी व्हावे हा उद्देश. म्हणून हा उपवास विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड म्हणजेच एकादशी आणि वारी, जिथे मॅनेजमेंट, सायन्स, लाईफ स्किल्स, एक्सपिरियन्स, सॅटिस्फॅक्शन यांचा ताळमेळ समजतो आणि शिकून आत्मसात करता येतो. आनंदी, समाधानी, निरोगी जीवन जगण्याचे कौशल्य शिकायचे असल्यास एकदा तरी पंढरपूरची पायी वारी करावी आणि त्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हावे. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी.

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि माझ्या सोबत आहेत कविता गायधनी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. हरिभाऊ, गुरु पौर्णिमा साजरी झाली. आज आपला एपिसोड गुरु पौर्णिमेसाठी करायचा का?
0: हो, मग त्यानिमित्ताने आपण एक परत छान गुरुवरचं एक गाणं ऐकायचं का?
1: हो, चालेल ना.

0: सर, गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. खरं म्हणजे व्यासांचा कार्यकाल बघता तो जवळजवळ हजारो वर्षाचा आढळतो. आणि त्यामुळे जेव्हा याची मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला, कारण मग कसं होतं ना की विश्वास राहत नाही कोण हजार वर्ष जगणार आहे ना, तर म्हणून मी त्याची जरा माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तर असं लक्षात आलं की कृष्णद्वैपायन नावाचे जे ऋषी होते ना, त्यांनी वेदांना विभाजित केले. म्हणजे मूळ एकच वेद होता आणि मग त्याला चार भागात विभाजित केले गेले. आणि व्यास म्हणजे विभाजित करणे, आणि म्हणून त्यावर काम करणाऱ्या सगळ्याच ऋषींना मला असं वाटतं व्यास म्हटलं गेलंय. आणि म्हणून ही व्यास पौर्णिमा असावी, कारण तेच गुरु हे तत्व म्हणून आपण अंगीकारलेलं आहे आणि वेदाने पण सांगितलेलं आहे, आणि म्हणून त्याला व्यास पौर्णिमा म्हणत असावे का?
1: कसं आहे माहितीये का, व्यास या शब्दाचा अर्थ सुद्धा विस्तार करणारा असं होतं.
0: बरोबर.
1: आणि असं म्हणतात की जे जगामध्ये सगळं जे ज्ञान आहे ना ते व्यासोच्चिष्ट आहे, व्यासांचं उच्चिष्ट आहे.
0: हो बरोबर आहे.
1: व्यासांनी सांगितलं आणि त्याचा मग विस्तार अनेकांनी केला. तुम्ही जो उल्लेख केलात की वेद एकच होता
0: आणि मग
1: त्याचे चार भाग वेगवेगळे आपल्या शिष्यांना सांगितले चार, आणि मग त्यांनी त्यांचा विस्तार केला.
0: खरं म्हणजे व्यासांनी सगळ्या लोकांसाठी म्हणजे काम केलंय ना, की जे अगदी खूप उच्च बुद्धीचे होते त्यांच्यासाठी त्यांनी वेद सांगितले, मग मध्यम साधारण, कारण वेद सगळ्यांना नव्हते समजत ना, मग मध्यम बुद्धीच्या लोकांसाठी त्यांनी ब्राह्मण संहिता पुरवल्या आपल्याला, आणि साधारण सामान्य माणूस जो आहे की तो इतकं ज्ञान त्याच्याजवळ नाहीये, त्यांच्यासाठी त्यांनी पुराणांवरती काम केलं, पुराणं दिले आपल्याला. म्हणजे व्यास ही एक आपण अशी संकल्पना धरू शकतो, व्यवस्था धरू शकतो, म्हणजे त्यांनी सगळे चांगले विचार एकत्र करून काही पुराणं तयार केली, वेदांवरती काम केलं, आणि म्हणून व्यास ही एक संकल्पना किंवा व्यवस्थापन आपण म्हणू आहे, आणि म्हणून गुरु पौर्णिमेनिमित्त त्यांना नमस्कार केला पाहिजे. कारण मुळात वेदांना त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलं, आणि खरं म्हणजे आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे पौर्णिमा झाली आहे.
1: कसं आहे कविताजी, पौर्णिमा म्हणजे काय? तर पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व.
0: हो
1: अहो, पूर्णात पूर्ण मुदच्छते. पूर्णामध्ये पूर्ण टाकलं की पूर्णच उरतं.
0: अगदी बरोबर.
1: हे खूप सुंदर म्हणजे तत्व आहे.
0: अगदी बरोबर.
1: की म्हणजे अवकाशात सुद्धा अवकाश टाकलं तर परत अवकाशच
0: राहणार.
1: त्याच्यात तुम्ही कितीही टाका किंवा काही, हे जे काही तत्व आहे ना,
0: पूर्णात पूर्ण.
1: हा, पूर्णात पूर्ण पूर्ण मुदच्छते.
0: पूर्णात म्हणजे तसं बघितलं तर आपलं तत्वज्ञान हे पूर्णत्वाकडे नेणारच आहे, आणि गुरु आपल्याला पूर्ण करतात, म्हणजे स्वतःतून ते अजून एक शिष्य असा निर्माण करतात की म्हणजे आपल्यासारखाच तो शिष्य होतो, आणि म्हणून या गुरु तत्वाला व्यास पौर्णिमा म्हणून आपण पूजायला पाहिजे. नाही
1: कसं तर तुम्ही म्हंटलात ना, तसंच आहे की आपणासारखे करीती काळ नाही, काळ वेळ तयार लागेल.
0: खरंय खरंय.
1: अहो, परिस जो आहे तो लोखंडाला लागला तर त्याचं सोनं होत.
0: खरंय.
1: परिस परिसाला लागला तर सोनं होत
0: नाही. बरोबर.
1: म्हणजे किंवा परिस हा परत दुसरा परिस नाही घडवू शकत, पण परसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ हा गुरु आहे.
0: खरंय.
1: आणि कविताजी, तुम्हाला माहितीये का की गोरक्षनाथ आणि दत्त महाराज यांचा एक संवाद आहे.
0: बर.
1: गोरक्षनाथ म्हणतात, कैवधी खुले ब्रह्म कपाट. कपाट म्हणजे दरवाजा. बरं का?
0: तेच विचारणार होते तुम्हाला.
1: म्हणजे त्यांना असं विचारायचंय की ब्रह्मतत्व प्राप्तीसाठी दरवाजा कोण उघडेल.
0: बर.
1: तर महाराज म्हणतात, गुरुमुखे खुले ब्रह्म कपाट, म्हणजे गुरुच तुमच्यासाठी ब्रह्माचा दरवाजा उघडेल.
0: क्या बात आहे, अशी महती आहे गुरुजी. आणि म्हणून गुरुला म्हणजे सद्गुरूंना शरण जायला हवं. अहो, आचार्य म्हणजे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य तर म्हणतात, तुम्ही गुरुच्या चरणाशी लग्नच लावून टाका. म्हणजे काय तर लग्न लावणं म्हणजे वेगळं होता न येणं. आणि एकदा गुरुच्या पायाशी लग्न लावलं की गुरुपासून वेगळं होण्याचा विषयच येत नाही ना.
1: खरंय खरंय.
0: त्याच्यामुळे खरं म्हणजे हरिभाऊ, आपल्याला गुरु काय देत नाहीत सांगा ना, असाच प्रश्न आपल्या मनाला विचारायला हवा. कारण आपल्या आध्यात्मिक विकासासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ना, ते सगळं काही गुरु देतात, आणि त्यामुळेच भगवंताकडे जाणारा आपला रस्ता मोकळा होत असतो. पण आपण गुरूंकडे गेलो तरी पण आपण मात्र भौतिक सुखच मागत असतो.
1: गुरुला सर्व काही मानलं गेलेलं आहे.
0: हो,
1: गुरुला साक्षात परब्रह्म म्हटलंय. किती प्रसिद्ध श्लोक आहे ना.
0: हो.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
0: होय हरिओ. खरे आयुष्यात खरं म्हणजे आयुष्यात असंख्य माणसं भेटत असतात, पण ती व्यक्ती भेटण्याची किंवा आयुष्यातून निघून जाण्याची एक वेळ नक्की ठरलेली असते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते, चांगलं असो वा वाईट असो, पण फायदाच होतो आपल्याला त्या गोष्टीचा. पण अगदी अडचणीच्या काळात, मानसिकरित्या हरलेल्या काळात, जो अवघड मार्ग म्हणजे जंगलात गेल्या असताना एखाद्या चकव्यात हरवलेला माणूस असतो ना, तशी वेळ प्रत्येक जण अनुभवत असतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि अशा वेळी कोणीतरी सहज आपल्याला भेटते वाटाड्या म्हणून. तुम्हाला हा शब्द वापरला म्हणून मला तुम्हाला आश्चर्य नका वाटू देऊ बरं का, कारण हा शब्द गुरुमाऊलींनी म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांसाठी वापरलेला आहे. म्हणजे या शब्दाचं किती मोल असेल बघा. पण असे वाटाडे अर्थात सद्गुरु ज्यांच्यामुळे अडचणीतून व्यक्ती आपण दूर तर होतोच, पण त्यांचा सहवास हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या सदैव बरोबर असतो, ते म्हणजे सद्गुरु, नाही का?
1: कविताजी, श्रीमत अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु याचा अर्थ ज्यांच्या चित्तातले पातकादी सर्व दोष गेलेले आहेत, संसार दुःखातून बाहेर काढण्याकरता आपल्या वाणी नेत्र इत्यादिकांकडून होणाऱ्या शक्तिपाताने परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी ऐक्य ज्ञान करून देणारा शरीरधारी जो आचार्य तो सद्गुरु.
0: फार सुंदर ग्रंथ आहे हा. म्हणजे वाचताना खरं म्हणजे तो समजेपर्यंत फार काळ निघून जातो, पण अमृतानुभवातला प्रत्येक शब्द फार सुंदर वाचण्यासारखा आहे. आणि माऊली तर गुरूंना वसंत म्हणतात. माऊली म्हणतात, वसंत काल प्राप्त झाला तरच वनातील वृक्षांना नवीन पालवी फुटते, म्हणजे फळं येतात, फुलं येतात. अन्यथा बागवानाने म्हणजे माळ्याने कितीही कष्ट केले तरी वसंताने जर त्या वनामध्ये प्रवेश केला नाही तर मेहनत त्याची व्यर्थ जाते. आणि तसंच सद्गुरूंचं असतं असं माऊली म्हणतात. आपण मोक्षप्राप्तीसाठी कितीही श्रवण करो, मनन करो, यज्ञ यागादी करो, काय वाटेल ते करो, पण ह्या श्रमामध्ये जोपर्यंत वसंत रूपी सद्गुरू प्रवेश करत नाहीत ना, तोपर्यंत आपले हे श्रम सगळे व्यर्थ होतात. खरं सांगायचं म्हणजे
1: कविताजी, आयुष्यामध्ये अनेक माणसे येतात, आलेली माणसं निघून जातात.
0: खरं
1: मात्र गुरु एकदा आयुष्यात आले की ते आपलं बोट कधीही सोडत नाहीत. कासवी जसं आपल्या पिलांना फक्त दृष्टीच्या जोरावर पोचते, मोठं करते, जगवते, तसंच अगदी तसंच श्री गुरु आपली कृपादृष्टी सतत आपल्यावर ठेवत असतात.
0: खरंय, खरंय.
1: ज्याच्यावर कृपादृष्टी गुरुची होते ना, ज्याच्या मस्तकावर त्यांचा वरदहस्त पडतो, तो असा जीव जो असतो तो शिवाशी साम्यता पावतो.
0: खरंय,
1: जीव शिव एकत्र होतात.
0: खरंय, म्हणून तर माऊली म्हणतात, दृष्टीने अलगे, म्हणजे सद्गुरूंच्या कृपादृष्टीचे अगदी अग्र जरी मिळाले, म्हणजे अगदी थोडासा जरी त्यांचा कृपा प्रसाद मिळाला, तरी त्याच्या आयुष्याचा खूप मोठा फायदा होतो. आणि म्हणूनच तुम्ही आधी लावलेला अभंग मला तो फार आवडतो, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे.
1: क्या बात है. खरच खरच असं आयुष्यातले कितीही मोठ्यानले संकट असू देत, सद्गुरु पाठीशी असताना वाटेतल्या छोट्या दगडांसारखे होऊन जातात.
0: खरंय. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये हरिभाऊ महाराज आपले आराध्य लिंग जे श्री गुरु म्हणजे श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे असं स्तवन करतात की जणू शब्दांना अमृताची फळच लागलेली आहेत. वाता वाचता आपणही अगदी गुंग होऊन जातो, पण खरोखरीच हे गुण सगळे सद्गुरूंमध्ये असतात आणि म्हणूनच त्यांच्या केवळ स्पर्शाने आपल्या जीवनाचा अर्थ बदलून जातो, नाही का? माऊली अध्याय स्तवन करताना म्हणतात, सद्गुरूंच्या अंगी जीवनाचा सुस्पष्ट बोध करण्याचे चातुर्य असते. विद्यारूपी कमळाचा ते विकास करतात, संसार रूपी अंधाराचा ते सूर्य असतात. जगातली काही रत्ने धारण केल्यावर जसे ते आपल्याला मंगल अनुभव देतात, तसेच श्री गुरुदेव म्हणजे एक मांगल्य रूपी रत्नच असते. गुरूंच्या वाचेतून अभयाचा संकेत मिळतो.
1: खरं म्हणजे कविताजी, सद्गुरूची स्तुती करणं म्हणजे चोख सोन्याला चांदीचे पुट चढवले आहेत असं.
0: खरंय ना,
1: शब्दांमध्ये सद्गुरू व्यक्त होणं हे केवळ अशक्य आहे.
0: खरंय,
1: त्यांच्या चरण कमलांची सेवा करणं म्हणजेच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, एवढीच व्याख्या आपण लक्षात ठेवली तरी पुरे.
0: खरंय खरंय खरं म्हणजे आजच्या शुभदिनी वंदन करताना एवढंच म्हणायला हवं की कापराचे अलंकार जसे केले ना आणि ते अग्नीजवळ ते उरतच नाहीत, तसे गुरुच्या सान्निध्याने असं शिष्यत्व मिळावं म्हणजे कापरासारखं शिष्यत्व मिळावं की आपलं काहीच राहिलं नाही पाहिजे, की नामरूप सुद्धा राहणार नाही.
1: अहो शांतीब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरूंसाठी म्हणतात, माझी जनार्दन माऊली प्रेम पान्हा प्रेम पान्हा पान्हा इली, तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्व काळी,
0: बर
1: आठवितो वेळोवेळा माझ्या तिज लागी कळवळ. एका जनार्दनी बाळ माता रक्षी पै स्नेहाळ.
0: किती गोड अभंग आहे. सद्गुरूंसाठी काया वाचा मन गुरुचरणी अर्पण असा भाव आपल्या मनात सदैव राहू द्यावा अशी प्रार्थना आजच्या दिवशी करावीशी वाटते. अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त एखादा संकल्प गुरूंच्या पायाशी व्हायला हवा, म्हणजे आपण एखादं चांगलं काम म्हणजे ह्या वर्षभरात मी ते पूर्ण करेन असं वचन आपण गुरुला द्यायला हवं. कारण गुरूंना कुठल्याही भौतिक गोष्टीची गरज नसते ना हरिभाऊ. म्हणजे एरवी काय होतं की आपण गुरुदक्षिणा म्हणून किंवा वस्त्र फळ हे सगळं गुरूंना नेऊन देत असतो, पण त्याच्याऐवजी आपण एखादा चांगला संकल्प त्यांच्या पायावर व्हायला पाहिजे आणि तो संकल्प आपल्याकडून म्हणजे शिष्याकडून गुरुला मिळाला ना की गुरु प्रसन्न होत असतात. वस्त्राने किंवा फळाने काही गुरु प्रसन्न होत नसतात खरं म्हणजे. मग ते गुरु भले निघून गेलेले असो किंवा शरीर धारण करून सध्या आपल्यात उपस्थित असो, पण गुरुच्या पायाशी प्रामाणिकपणे संकल्प न्यावा आणि तो पूर्ण करावा, तरच आपला आध्यात्मिक विकास होऊ शकतो असं मला वाटतं, नाही का?
1: कविताजी, एकनाथ महाराज म्हणतात ना तसं हे तुम्ही सांगितलं, धन्य श्री गुरुनाथे दाखविले पाय तुम्ही.
0: वा
1: मी अभागी दातारा मजे तारिले पामरा, करुणी दास्यत्व राखियले माझे चित्त, ऐसा मी ही नदीन शरण जाई एका जनार्दन.
0: आज खरं म्हणजे गुरुस्तुती करून म्हणजे काय आपलं एक शब्दांचं आणि गुरुचं ऋण फेडायचा प्रयत्न केला आहे हरिभाऊ. खरं म्हणजे गोड मानून घ्या, आज आजचा आपला सगळा एपिसोड हा गुरुसाठी समर्पित आहे. त्याच्यामुळे काय जी काय बोबड्या बोलाने आपण म्हणू शकतो जास्तीत जास्त की गुरुची स्तुती करायचा आपण प्रयत्न केला आहे खरी.
1: ठिकाणी मला जे कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं आहेत
0: हो फार सुंदर,
1: त्याच्यामधलं एक आठवत आहे आणि ते आपण श्रोत्यांना ऐकवूया.
0: नक्की नक्की नक्की.
1: त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, गुरुजी

0: आयारी
1: गातात पण गोडवर का हरी भाऊ.
0: जिथे जिथे सद्गुरूचे पाय मला दिसतात, जिथे जिथे मी पाय ठेवतो तिथे तिथे मला सद्गुरूच दिसतात.
1: खरंय खरं.
0: आणि याच ठिकाणी आपण गुरूंना वंदन करूया आणि ते थांबूया, पुन्हा भेटूया.
1: येस नक्की.
0: याच दिवशी याच वारी याच वेळी.

0: नमस्कार सगळे श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 23. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार वसंतकुमार मोहिते आणि राजेंद्र विनय यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक चित्रपट गीते. आजचा भाग सुरू करूया संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि आशा भोसले यांनी गायलेल्या एका सुंदर लावणीने. 1955 या वर्षी प्रदर्शित झालेल्या भाऊबीज या चित्रपटातील ही लावणी चित्रपटामध्ये चित्रित झाली आहे सुलोचना आणि चंद्रकांत यांच्यावर. या गाण्याची रागदारीने केलेली सुरुवात या लावणीचे सौंदर्य अजूनच वाढवते.
1: ता

रसिक हो, यापुढे ऐकूया एका प्रेमळ बहिणीच्या आपल्या भावाप्रती असलेल्या प्रेमाचे दिवाळीतील भाऊबीजेचे एक खास गाणे. मंडळी, या गाण्याशिवाय भाऊबीज साजरी होतच नाही. इतकी या गाण्याची लोकप्रियता 70 वर्षांनंतर देखील अजूनही टिकून आहे. हे गाणे चित्रपटामध्ये चित्रित झाले आहे बेबी शोभा यांच्यावर. संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी बुलबुल या वाद्याचा खूप चांगला वापर केला आहे या गाण्यात. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेले, कवी संजीव यांनी लिहिलेले आणि वसंतकुमार मोहिते यांनी स्वरबद्ध केलेले हे एका प्रेमळ बहिणीचे गीत. माया माहेराची पृथ्वी मोलाची, साक्ष याला बाई चंद्र सूर्याची, कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला, पाठीशी राहू दे छाया रे, वेड्या बहिणीची.

यानंतर ऐकूया संगीतकार राजेंद्र विनय यांनी संगीतबद्ध केलेल्या 1984 या वर्षी प्रदर्शित झालेल्या बिनकामाचा नवरा या धम्माल विनोदी चित्रपटातील एक गीत. एका गावातील एक स्थानिक पुढारी निळू फुले यांच्या हाताखाली सामाजिक म्हणजेच निवडणुकीची आणि पडेल ती कामे करणारे परंतु इतरवेळी मात्र बिनकामाचे असणारे दोन मित्र अशोक सराफ कुलदीप पवार आणि त्यांच्या बायका अनुक्रमे रंजना मधुकांबीकर यांची धम्माल गोष्ट होती या चित्रपटामध्ये. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मुरलीधर कापडी, कथा पटकथा आणि संवाद होते वसंत सबनीस यांचे. गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार राजेंद्र विनय. ऐकूया रसिक हो रंजना आणि अशोक सराफ या जोडीवर चित्रित झालेले एक गमतीशीर गीत. आवाज सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार वसंतकुमार मोहिते आणि राजेंद्र विनय या संगीतकारांची काही निवडक चित्रपट गीते. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. १९५५ या वर्षी प्रदर्शित झालेला सामाजिक चित्रपट भाऊबीज, या चित्रपटाची निर्मिती, पटकथा आणि दिग्दर्शन होते राजन कुमार यांचे. तर या चित्रपटाची कथा, संवाद आणि गीते होती कवी संजीव यांची. कवी संजीव हे सोलापूरचे. त्यांचे मूळ नाव होते कृष्ण गंगाधर दीक्षित. कवी संजीव व्यवसायाने छायाचित्रकार आणि मूर्तिकार होते. सोलापूरमधील स्वातंत्र्यवीरांची शिल्पे त्यांनीच घडविली आहेत. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कला शिक्षकाची नोकरी देखील केली होती. भाऊबीज हा मराठी चित्रपट पडद्यावर आल्यानंतर कवी संजीव यांच्या गीतांचा सुगंध दरवळला आणि त्यांचे नाव मराठी मुलुखात घरोघर झाले. प्रतिभावंत गीतकार असा त्यांचा लौकिक झाला. त्यांनी कविता, गझल, शायरी, अभंग हे विविध काव्यप्रकार हाताळले आणि याशिवाय त्यांनी चित्रपटगीते, लावण्या देखील लिहिल्या. त्यांनी काही चित्रपटांच्या कथा देखील लिहिल्या. मंडळी, आता ऐकूया कवी संजीव यांनी लिहिलेली आणि संगीतकार वसंतकुमार मोहिते यांच्या संगीताने नटलेली भाऊबीज या चित्रपटातील एक लावणी. ऐकूया सुलोचना आणि सूर्यकांत यांच्यावर चित्रित झालेली ही लावणी. लिहिली आहे कवी संजीव यांनी, संगीतकार वसंतकुमार मोहिते यांची बहारदार चाल आणि गायिका आशा भोसले यांचा सोज्वळ स्वर.

मित्रांनो, संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी 1955 सालच्या भाऊबीज या चित्रपटात चांगली आणि लोकप्रिय गाणी दिल्यानंतर देखील मराठी संगीत क्षेत्रातील त्यानंतरचे त्यांचे काम नजरेस पडत नाही हे रसिकांचे दुर्दैव असेच म्हणावे लागेल. नाहीतर या गुणी संगीतकाराकडून अजून बऱ्याच चांगल्या गाण्यांची मेजवानी रसिकांना मिळू शकली असती. यानंतर ऐकूया सुलोचना आणि चंद्रकांत यांच्यावर चित्रित झालेली ही अत्तराच्या सुगंधासारखी सुगंधित लावणी, गायली आहे आशा भोसले यांनी, संगीत वसंतकुमार मोहिते यांचे. 70 वर्षांनंतर देखील मराठी गानरसिकांना या गाण्यांच्या माधुर्याचा स्वरसुगंध अजूनही मोहवतो आहे. सुगंधाने झाले धुंद, सुगंधाने झाले धुंद, जीव झाला बेबंद, देहभान मी विसरावे अशी करा माया, अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया.

मंडळी संगीतकार वसंत कुमार मोहिते यांनी गायिका नलिनी यांच्यासह साळू सवाल माझा ऐका आणि माझी मर्जी मोडू नका हे भाऊबीज या चित्रपटामधील एक गीत देखील गायलं आहे. यापुढे ऐकूया भाऊबीज या चित्रपटामधील आशा भोसले यांच्या सुंदर मखमली आवाजातील ही लावणी. या गाण्यातील बुलबुल या फारशा ऐकण्यात न येणाऱ्या वाद्याचा वापर संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी मोठ्या खुबीने केला आहे. सोजोळ लावणी कशी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊबीज या चित्रपटातील लावण्या. कवी संजीव यांचे गीत लेखन, वसंतकुमार मोहिते यांची चाल आणि संगीत, आशा भोसले यांचे गायन आणि सुलोचना यांचे नृत्य या सगळ्यांचा एकत्र मधुर संगम म्हणजे भाऊबीज चित्रपटातील सोजोळ लावण्या. ऐकूया गीत कवी संजीव, संगीत वसंतकुमार मोहिते, आवाज आशा भोसले. नवी लाज लाज तेमी, नवा साज साज तेमी, लाजऱ्या मनाला माझ्या करा बंदीवान, रंग गोरा पान खुलविते मेंदी माझा, रंग गोरा पान

मित्रांनो, संगीतकार राजेंद्र विनय यांनी बिनकामाचा नवरा या चित्रपटानंतर 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, अभिनय अशा सबकुछ दादा कोंडके यांच्या मुका घ्या मुका या चित्रपटाला आणि 1988 या वर्षी प्रदर्शित झालेल्या निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, अभिनय अशा सबकुछ उषा चव्हाण यांच्या गौराचा नवरा या चित्रपटांना संगीत दिले होते. आजच्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर ऐकूया एक सुंदर चित्रपट गीत. हे गाणे चित्रपटामध्ये चित्रित झाले आहे मधु कांबीकर आणि कुलदीप पवार यांच्यावर. बिनकामाचा नवरा या चित्रपटातील राजेंद्र विनय यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत गायले आहे आशा भोसले यांनी. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी या ग्रामीण बाजाच्या गीतामध्ये फारसे वापरात न येणारे काही शब्द तेही ग्रामीण ढंगातले वापरून हे गाणे फार सुरेख लिहिले आहे. संगीतकार राजेंद्र विनय यांनी या गाण्याला इतकी मधुर चाल लावली आहे की हे गीत ऐकणाऱ्या प्रत्येकाचे हे गीत आवडीचे होतेच. अंग ओले चिंब झाले हे गाताना आशा भोसले यांचा गातानाचा अभिनय केवळ लाजवाब.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार वसंतकुमार मोहिते आणि राजेंद्र विनय या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

मोहब्बत जो में जिनके हाथ जवानी पाँव पड़े दिन रात सुने फिर हाय।

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 19, दशक दुसरे, समास 6, तमोगुण वर्णन। मागे रजोगुणाचे क्रियेसहित लक्षण सांगितले, आता तमोगुणाचे लक्षण सांगतो। संसारामध्ये दुःखरूपी संबंध त्रस्त करीत असताना मनात खेद किंवा खूप क्रोध उद्भवतो, तो म्हणजे तमोगुण। शरीरामध्ये क्रोध भरला असता माता पिता बंधू बहीण कांता यांना ओळखत नाही, बायकोला मारतो, तो तमोगुण। दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला प्राण द्यावा, माणुसकी विसरणे म्हणजे तमोगुण। क्रोधाने वेळ लागले पिशाच्यासारखे वावरणे कोणत्याही उपायाने आवरला जात नाही, तो तमोगुण। शस्त्राचा वापर करून आपला आणि इतरांचा घात करावा अशा प्रकारे विचार आणि वर्तन म्हणजे तमोगुण। डोळ्यांनी युद्धच पाहावे, लढाई असेल तिथे जावे असे मनाने घेतले, तो तमोगुण। नेहमी भ्रमात राहणे, केलेला निश्चय टिकत नाही, झोप खूप आवडते, हा तमोगुण। त्याची भूक अनावर असते, कडू असो किंवा गोड असो, मूर्खासखे खात सुटतो, तो तमोगुण। आपले प्रेमपात्र मरण पावले त्याच्यासाठी जीव देणे, स्वतः आत्महत्या करणे, हा तमोगुण। किडा मुंगी आणि श्वापद यांचा वध करणे आवडते, कोणावरही दया करीत नाही अशी वृत्ती म्हणजे तमोगुण। स्त्रीहत्या बालहत्या द्रव्यासाठी ब्रह्महत्या गोहत्या करणे हा तमोगुण। एका रोगामध्ये विष प्यावेसे वाटते, दुसऱ्याला मारून टाकावं वाटतं, हा तमोगुण। अंतःकरणात कपट धरून दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे, नेहमी उद्धटपणाने वागणे, तो तमोगुण। भांडण व्हावं असं वाटतं, झगडा करावा मारामाऱ्या कराव्या, अंतरामध्ये द्वेष प्रकट होतो, तो तमोगुण। युद्ध पाहावं, युद्धाचं वर्णन ऐकावं, आता युद्ध करावं, मारावं किंवा मरावं असं वाटतं, तो तमोगुण। मत्सर करून भक्ती सोडावी, देवालये पाडावी, चांगली फळदार झाडे तोडावी, तो तमोगुण। चांगली कामे आवडत नाहीत, नाना दोष आवडतात, पापाची भीती वाटत नाही, तो तमोगुण। चांगल्या गुणांची नासाडी, लोकांना त्रास देणे, जीव मात्राला खेद देणे, अत्यंत प्रमाद करणे, तो तमोगुण। आगी लावाव्या, शस्त्र वापरावी, भूताटकी विष घालावे, मत्सर करावा, जीवाचा क्षय करावा, तो तमोगुण। दुसऱ्याला त्रास देण्यास संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा त्रास न वाटणे म्हणजे तमोगुण। भांडण लावून द्यावे आणि मजा पाहत बसावे अशी कुबुद्धी म्हणजे तमोगुण। संपत्ती प्राप्त झाल्यास इतर जीवांना त्रास देणे, त्यांच्याविषयी कळवळा न वाटणे हा तमोगुण। भक्ती आवडत नाही, भाव नाही, तीर्थ आवडत नाही, वेदशास्त्र नकोसे वाटते, तो तमोगुण। स्नान संध्या नियम नाही, धर्म भ्रष्ट केला, अकर्तव्य करतो म्हणजे तमोगुण। ज्येष्ठ बंधू आईवडील यांचे बोलणे सहन होत नाही, शीघ्रकोपाने निघून जातो, तो तमोगुण। ढिम्म राहून खाणे, ढिम्म बसणे, कोणताही विचार न करणे हा तमोगुण। चेतकविद्येचा अभ्यास, शस्त्रविद्येचा हव्यास, मल्लविद्येची उपासना, तो तमोगुण। मानेला फास लावून घेण्याचे नवश, निखारावर चालण्याचे प्रयत्न, जिभेला काष्ठाने छेद देणे, तो तमोगुण। डोक्यावर जळतं खापर ठेवणे, पेटलेल्या काकड्याने अंगाला चटके देणे, स्वतः शस्त्र टोचून घेणे हा तमोगुण, असं तमोगुणांचं वर्णन रामदास स्वामी करीत आहेत। आणि पुढील भागात पुढील वर्णन ऐकूया। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम सहजपणे येणं याचं नाव अजपाजप. एक चांगला गृहस्थ होता, त्याला कसलंही व्यसन नव्हतं. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कोणीतरी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही, तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथं जात असे. आणि एक दिवस बुवाने सांगितलं म्हणून त्यानं चिलमीमध्ये निखारा ठेवला. दुसऱ्या दिवशी फडकं ओलं करून दिलं. पुढं त्याला एकदा बुवाने सांगितलं म्हणून त्यानं एक झुरका घेऊन पाहिला. आणि हळूहळू सवयीनं तो इतका तरबेज झाला की त्यानं गांजा ओढण्यात गुरुलाही मागं टाकलं. तर असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होतं तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. श्रीराम प्रभूला आवडणारं नाम घेऊन मारुती रायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेनं घ्या. भगवंताला आपलासा करून घेणं तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेनं घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीनं पोहोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासनं इत्यादी साधनं सांगितलेली आहेत, परंतु त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे भगवंताची सहज भक्ती. भगवंताचं नाम सहजपणे येणं याचंच नाव अजपाजप. हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणं हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच आहे. परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे, आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसणेपणानं उठलेलं वारं म्हणजे काळजी. मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारावर आनंदाने समाधान हे खरं औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असतं. या औषधाचा परिणाम न कळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. आणि या नामात आपलं सर्वस्व गुंतवलं तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगाला सुद्धा विसरेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा माझ्यासोबत आहेत श्रीयुत अनिरुद्ध जोशी सर, तर त्यांचं देखील मी अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आज काय किस्सा सांगणार आहात?
1: आज नवीन किस्सा म्हणजे एक कुठल्या तरी एका तत्ववेत्त्याने शेकडो वर्षापूर्वी असं एक वाक्य लिहून ठेवलंय की या जगात तशीच दिसणारी वस्तू कमी किमतीत बनवता येते आणि क्वालिटीपेक्षा किमतीचा विचार करणारे लोक ती स्वस्तातलीच वस्तू घेतात. अर्थात ज्याच्या त्याच्या बजेटचा प्रश्न हा असतोच ना शेवटी, पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरंय.
0: बरोबर.
1: तर सिंधी लोकांचं हे एक वैशिष्ट्य असतं की सिंधी लोक ब्रँडेड वस्तू जी 500 रुपयाला असेल ना तर ती ठराविक वर्ग घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा ते 250-300 रुपयातच वस्तू तशीच दिसणारी थोडीशी ही 5 वर्ष टिकत असेल तरी 3 वर्ष टिकेल, पण ती सामान्य माणसाला खरेदी केल्याचा आनंद घेता येईल हा विचार करून. आणि दुसरं महत्वाचं, ब्रँडेड वस्तू 50 पीस विकले जातील तर चालू वस्तू स्वस्तातली बनवलेली त्याच्या जागी 5,000 विकले जातील. आणि याच तत्वामुळे सिंधी लोक जे स्वस्तातला माल विकत गेले आणि त्याच्यात भले तो 50 रुपयेवाल्या वस्तूपेक्षा 10 रुपयेवाली किंवा 20 रुपयेवाली वस्तू मध्ये मार्जिन सुद्धा 5-10-20% असेल, पण ते 1,000 पीस विकले गेल्यामुळे तो व्हॉल्युम मोठा झाला की आपोआपच ते भरपूर नफा मिळतो. या आधारावरती साधारण 75 ते 80 दरम्यान आपल्या घरामध्ये टेप रेकॉर्डर असणं ही फार प्रेस्टिजची गोष्ट असायची.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यामध्ये मध्यमवर्गीयपेक्षाही थोडे आणखीन वरचे श्रीमंत लोक जे आहेत ते लोक 30-40 रुपयाची त्या काळी जेव्हा 500 रुपये तोळा सोनं होतं त्या जमान्यामध्ये 30-40 रुपये किमतीची कोरी कॅसेट सोनी किंवा TDK अशा ब्रँडच्या कॅसेट यायच्या त्या काळी. ती जी विदेशी बनावटीची मेड इन जपान, मेड इन सिंगापूरची टोनी सोनी अशा नावाचे 2-3 प्रकार होते त्या कॅसेट घ्यायचे आणि मग ते रेकॉर्डिंग करायला भरायला द्यायचे गाण्यांची निवड करून, मला हे हवं ते हवं मराठी हिंदी गाणी वगैरे. तर चॉईस रेकॉर्डिंगला सुद्धा 40 रुपयाच्या कॅसेटला 25-30 रुपये रेकॉर्डिंगला लागायचे. म्हणजे तो घ्या टेप रेकॉर्डर 1,000-1,500 रुपयाचा इम्पोर्टेड घ्यायचा, त्याच्यानंतर परत ती 50-70-75 आणि तेवढी एकच कॅसेट, चॉईस काहीच नाही परत दुसऱ्या गाण्यांचा.
0: बरोबर.
1: म्हणजे मग ज्यांना महिन्याला 1 कॅसेट का होईना भरणं परवडायचं तेव्हा लोकांना पगार 400 रुपयाच्या खाली असायचे आणि कॅसेटला 70-80 रुपये खर्चायचा. अतिसामान्य माणूस कुठून घेणार?
0: बरोबर.
1: याची परिस्थिती आणि बाजारात डिमांड कशाला आहे ते सिंधी माणसाला बरोबर कळतं. मग सिंधी लोकांनी एक आयडिया केली की आपण तेच जर का देशी कॅसेट बनवली तर काय होईल, म्हणून काही सिंधी लोकांनी इलेक्ट्रॉनिक मार्केटमधल्या त्या देशी कॅसेट भारतीय बनावटीच्या तशाच्या तशा तंतोतंत त्याची डाय वगैरे बनवून देशी भारतीय कॅसेट भारतीय बनावटीच्या बनवायला सुरुवात केली. मग ते HMV, पॉलिडॉर, म्युझिक इंडिया अशा 3-4 कंपन्या त्यावेळेला होत्या, EMI. तर त्या कंपन्या कॅसेट बनवायच्या, पण त्या ब्रँडेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्या सगळ्या टॅक्स बिक्स भरून त्याचा तयार करायचे, तर त्याची सुद्धा कॅसेटची किंमत 50 घरात जायची. मग सिंधी लोकांनी काय केलं, टॅक्स बिक्स छोट्या इंडस्ट्रीला काय सेल टॅक्स नंबर नाही काही नाही.
0: बरोबर.
1: तर ती छोटी कॅसेट तयार करायला लागले तर 7 रुपयांमध्ये ती कॅसेट बनायला लागली भारतीय कॅसेट.
0: अच्छा.
1: आणि लॅमिनेटन रोड मुंबईला म्हणजे ग्रँड रोड स्टेशन जवळचा एरिया आहे इलेक्ट्रॉनिक मार्केट, तिथे सिंधी लोकांनी छोटे छोटे कारखाने आजूबाजूच्या एरियात काढले आणि तिथे एका दिवसामध्ये त्या काळीच्या स्वस्ताईप्रमाणे 8-12 रुपये रोजाच्या मुली ठेवायच्या, त्यांना असेंब्लिंग करायला शिकवायचं. ते तर त्या देशी कॅसेटच्या बॉडीमध्ये ती रिबन ठेवायची आणि मग त्याला 4 स्क्रू फिट करून त्याची कॅसेट असेंबल करायची, अशा कामाकरता 8-12 रुपये रोजानी मुंबईमध्ये त्या स्वस्ताईच्या काळात मुली मिळत असत आणि 2-3 मुलींना नोकरी देऊन मोजून ते दिवसभरात 1,000 कॅसेट बनायला लागल्या. बरं, सिंधी लोकांचं तत्व असं की जितके जास्ती प्रोडक्शन करू तितका कॉस्ट प्राईस कमी पडते, त्यामुळे दिवसाला 1,000 कॅसेट विकल्या गेल्या पाहिजेत कारण दुसऱ्याशी त्या मुलींना काम द्यायचे.
0: बरोबर.
1: मग ते सिंधी लोक ते सगळ्या असेंबल झालेल्या कॅसेटवर फक्त 4 आणे मार्जिन ठेवायचे. पण जेव्हा सामान्य गव्हर्नमेंट ऑफिसरला 1,000-1,200 पगार नव्हता तेव्हा तो सिंधी 250 रुपये रोज कमवत होता.
0: बर.
1: 7,500 रुपये महिना. 2,000 रुपये भाड्याची तर जागा असायची त्याची मोक्याच्या ठिकाणी. तरी 5,000 हातात शिल्लक राहत होते. सामान्य गव्हर्नमेंट ऑफिसरच्या चौपट पगार, बँक मॅनेजरला सुद्धा 1,200-1,500 पगार नसेल त्या जमान्यात. तर एनिवे सांगायची गोष्ट, त्या दरम्यान धुळ्यामध्ये त्या शहरातले सिंधी खूप मेहनती आहेत. तिथल्या एका मेहनती सिंधी मुलांनी, त्याला इलेक्ट्रॉनिक मधलं जरा नॉलेज होतं, त्याने अशी आयडिया शोधून काढली की इम्पोर्टेड चांगल्या क्वालिटीच्या टेप रेकॉर्डर मधून जो आउटगोईंगची स्पीकरला जवळ बाहेरच्या वायर लावून, बाहेर जो स्पीकर लावतो आपण त्याला जी बाहेर वायर काढतात, ती वायरला पुढे आणखीन 4 कनेक्शन लावले आणि 4 देशी टेप रेकॉर्डरला त्या हे लावल्या, जोडल्या त्यांनी वायरी.
0: बरं.
1: आणि त्याच्यात कोऱ्या कॅसेट ठेवल्यामुळे एका तासात 4 कॅसेट रेकॉर्ड व्हायला लागल्या. म्हणजे सिंधी माणसाच्या हिशोबाने एका तासात 4 कॅसेटचं प्रोडक्शन, म्हणजे 1 तासाला 15 मिनिटात कॅसेट बनते असं तो म्हणायचा. आणि मग 15 मिनिटात 1 कॅसेट, तासाला 4, याप्रमाणे त्याने दिवसभरात 10 तासभर सिंधी म्हणून मेहनतीला पक्का 10 ते 12 तास 5 ते 6 उठून दिवसभर तो रेकॉर्डिंग करत असतो, कुठे हलायचं नाही, कुठे जायचं नाही. त्यामुळे 12 तासामध्ये 12×48 कॅसेट, 48 कॅसेटवरती 1 रुपया जरी कमवला तर 48 रुपये कमवणार तो दिवसाला.
0: बरोबर.
1: म्हणजे त्याकाळी 1200 रुपयाच्या वरती तो महिन्याला कमवायला लागला. मग त्याने हळूहळू करून एकाच्या 4 सेट लावले, एक रॅकमध्ये 4 टेप रेकॉर्डर लावले, त्यामुळे ॲट अ टाइम 4 च्या जागी 4×16 कॅसेट बनायला लागल्या.
0: बरोबर.
1: आणि मग त्या अशा पद्धतीने त्या कॅसेटमध्ये एका बाजूला कर्ज, पाठीमागे कुर्बानी, एका बाजूला लावारीस, एका बाजूला आणखीन कुठला तरी दुसरा पिक्चर त्यावेळेचा गाजलेला, सरगम त्यावेळेला थोडे दिवसापूर्वी येऊन गेलेला वगैरे, जे हिट सुपरहिट गाणी होती ज्याचे लव्ह स्टोरी, त्या जमान्यातले सांगतोय मी, केसीच्या, त्या अशा सगळी हिट गाण्यांची दोन्ही साईडला रेकॉर्डिंग केलेल्या कॅसेट, त्यांनी ती मुंबईहून 7 रुपये 30-40 पैशाची कॅसेट आणायची आणि तिला तिकडून आणायला 4 आणे खर्च यायचा. कारण तेव्हा मुंबई ते धुळा भाडं 25 रुपये होतं.
0: अच्छा.
1: चहा 4 आण्याला होता, राईस प्लेट 2 रुपयाला होती. त्या स्वस्ताईच्या जमान्यामध्ये रातोरात मुंबईला जायचो, पटापट गाडी पकडायची, संध्याकाळच्या परत, आणि मग ते करायला सुरुवात केली. सिंधी लोकांची युनिटी पण खूप कौतुकास्पद असते. काही सिंधी लोकांनी हा धंदा सुरू केला की मुंबईला जायचं, 1,000 कॅसेट उचलून घेऊन यायच्या आणि 4 आणे प्रॉफिटवरती ज्यांना पाहिजे त्या सिंधी लोकांना 100-100, 200-200 कॅसेट उचलून देऊन टाकायच्या. 50-1 रुपये मुंबईला जाण्याचा खर्च व्हायचा, 250 रुपये नफा व्हायचा, 200 रुपये वाटून नफा हातात पडायचा, 2,000 रुपये महिना चालू. एका ट्रीपला 200 रुपये मिळाले की 10 ट्रिपा मारायच्या दर दिवसाआड, 2-3 दिवसाआड मुंबईला. बरं, ते करणारे पण मुंबईत खूप सिंधी लोक होते. तर अशा पद्धतीने त्यावेळेला सिंधी लोकांनी हा धंदा करता करता बघता बघता धुळ्यामध्ये कुमारनगर नावाची जी सिंधी वस्ती आहे त्या ठिकाणी हा कॅसेट भरण्याचा उद्योग करणारे कमीत कमी 10 पेक्षा जास्ती जण झाले. मग ते फक्त घरात बसून रेकॉर्डिंग करायचे, मग त्या कॅसेटच्या विक्रीचं काय करायचं. म्हणून आणखीन काही सिंधी मित्रांनी त्यांच्याकडनं ती कॅसेट भरलेली घ्यायची 8.5-9 रुपयाला आणि ती 9 रुपयाची घेतलेली कॅसेट पिशव्या उचलायच्या आणि तिकडनं बाहेर पडून मालेगाव, नंदुरबार, दोंडाईच्या, शिरपूर, शहादा, मग नाशिक पर्यंत थेट सोलापूर पर्यंत जायला लागले. जेवढा प्रवास लांबचा वाढेल तेवढा थोडासा रुपया 8 आणे प्रॉफिट वाढवत जायचा. पण करता करता असे कमीत कमी धुळ्यात 101 लोकांची घरं त्या जमान्यामध्ये फक्त या 1-2 रुपये मार्जिन वरती चालत होती आणि धुळ्याच्या कॅसेट या महाराष्ट्रभर 10-12 रुपयाला विकल्या जात होत्या 15 रुपयाच्या आत. त्यामुळे सामान्य माणसाची ती हाऊस फार चांगल्या पद्धतीने होत होती. मग त्यात धुळ्यामध्ये आणखीन एक गंमत झाली, दिल्ली मेड टेप रेकॉर्डर 400 रुपयाला मिळायचा दिल्लीत. मग तो सुद्धा सिंधी लोकांनी एकच करायचं, दिल्लीहून 10-20-25 टेप रेकॉर्डर आणायचे आणि 50-60 रुपये मार्जिनवर विकून टाकायचा. मग त्याच्याकडनं दुकानदार घेऊन जायला लागले, मग ते थोडासा प्रॉफिट वाढवून किंवा सुलभ हप्त्यांनी जायला लागले. त्यामुळे धुळ्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही अशा रेटमध्ये कॅसेटही मिळत होत्या आणि टेप रेकॉर्डरही मिळत होते. अशी धुळेकरांनी त्यावेळेला खूप मोठी क्रांती या विषयात केली.
0: वा, म्हणजे आता जी लोक 60 ते 70 आसपास असतील, त्या वयोगटातली असतील, त्यांना त्यांचा सगळा काळ आठवला असेल. तुम्ही इतक्या छान पद्धतीने, रंजक पद्धतीने हा सगळा किस्सा सांगितला की ह्या वयाची जी कोणी व्यक्ती आताही आपल्याला शो ऐकत असतील त्यांना त्यांचे ते दिवस आठवले असतील असं म्हणायला काही हरकत नाही. अतिशय छान किस्सा सांगितला तुम्ही. पण आतापुरता आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये. रसिक हो, सिंधींच्या यशाचे रहस्य ह्या कार्यक्रमामध्ये मी आतापुरती तुमची रजा घेते.

0: श्रोतेहो नमस्कार. मंडळी दुग्धामृत या कार्यक्रमात सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज सुद्धा आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. मॅडम, मागच्या अनेक भागांपासून आपण स्तनपानाबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल किंवा त्याच्याशी जोडलेल्या समज गैरसमजांबद्दल जाणून घेतो आहोत, चर्चा करतो आहोत, आणि अर्थातच या चर्चेतनं नवनवीन प्रश्नांची उकल सुद्धा नव्याने होतीये. म्हणजे आणखीन नवीन प्रश्न ह्याच उत्तरांमधनं आपल्याला विचारायला भाग पाडतायत, तुमच्याकडनं काहीतरी जाणून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा तयार करतायत. तर याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमातला सुरुवातीचा प्रश्न असा आहे, तो म्हणजे बऱ्याचदा आपण कांगारू मदर केअर ही टर्म ऐकत असतो, तर त्याचा स्तनपानाशी काही संबंध आहे का? म्हणजे कांगारू मदर केअर काय असतं आणि ते कुणी करायचं असतं, याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: कांगारू मदर केअर हे नवजात बाळांची काळजी घेण्यासाठी सहज, सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये आई आणि बाळाचा सतत स्पर्श देणारी स्थिती आपण देतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, बाळाला आईच्या दोन्ही स्तनांच्या मध्ये ठेवलं जातं. त्याच्यासाठी काही वेळा खास पिशवीचा वापर केला जातो, ज्याला कांगारू बॅग असं म्हणतात. आणि मग बाळाला फक्त लंगोट आणि टोपी घालायची, म्हणजे बाळाचा संपूर्ण स्पर्श आईच्या शरीराला मिळतो आणि स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होतो. असं जेवढ्या लवकर जन्मानंतर केलं तेवढं जास्त चांगलं. असा स्पर्श जर जास्त वेळ दिला तर सहज स्तनपान करणं बाळाला शक्य होतं. त्याच्यामुळं निव्वळ स्तनपानावरती बाळ राहू शकतं. आणि मग त्याच्यामुळं हायपोथर्मिया, म्हणजे बाळाचं टेम्परेचर कमी होणं किंवा हायपोग्लायसिमिया, शुगर कमी होणं, याचे चान्सेस, हे धोके कमी होतात. आता ह्या पद्धतीचा उपयोग कधी होतो, तर थोडंसं वजन कमी आहे तर, म्हणजे ज्या बाळाला अगदी काही पेटीत ठेवायची गरज नाही पण काळजी घेण्याची गरज आहे, साधारणतः 2 ते 2.5 किलोच्या मधलं बाळ असेल, तर त्याला कांगारू मदर केअरनी बऱ्यापैकी आपण उबदार ठेवू शकतो. वारंवारता मिळते स्तनपानाची आणि त्याच्यामुळे घरच्या घरी काळजी घेता येते. त्याच्याचबरोबर अतिदक्षता विभागात जेव्हा खूप कमी वजनाची बाळं असतात, 1.5 किलोपेक्षा कमी वजनाची, आणि किंवा काही वेळेला पुष्कळ आधी जन्माला आलेली प्रीमॅच्युअर बाळं असतात, ती थोडी स्थिरस्थावर झाली की मग जी काही आधुनिक उपचार पद्धती आहे त्याला जोड म्हणून कांगारू मदर केअर हे करता येतं. आता कांगारू मदर केअर हे कोण करू शकतं, तर आई पण करू शकते, वडील पण करू शकतात. बाळाला सतत ऊब मिळते, बाळाला एक स्किन टू स्किन स्पर्श मिळतो आणि त्याच्यामुळे बाळ असं छान शांतपणाने झोपतं, उबदार राहतं आणि त्याची वाढ लवकर होण्याला मदत होते. आता त्याच्याचबरोबर काय होतं की आईच्या 2 स्तनांमध्ये तिने ठेवलेलं असतं कांगारू बॅगमध्ये, आणि त्याच्यामुळे स्तनपानाची यशस्वीता साधण्याससुद्धा मदत होते. आता अगदीच खूप कमी वजनाचं बाळ असेल तर ते पेटीत ठेवल्यासारखं राहतं आईच्या छातीशी, म्हणजे इन्क्युबेटरसारखा इफेक्ट मिळतो बरं का त्याला. आणि मग त्याला पुरेशी शांत झोप मिळते, त्याला एक पीस ऑफ माइंड मिळतं. बाळ आईच्या स्तनांच्या मध्ये असल्यानंतर आईचे हार्टबीट्स ऐकू येतात, आईच्या स्तनाग्रांना पोटातल्या पाण्याचा वास येत असतो, हे मी मागे पण उल्लेख केलेला आहे. तर यामुळं बाळाला खूप एकदम शांत, आवडीचं, ओळखीचं वातावरण मिळाल्यासारखं वाटतं आणि मग बाळाच्या वजनात चांगली वाढ होते. त्याच्याचबरोबर आईचं आणि बाळाचं प्रेमाचं नातं मजबूत होतं, आईचा मानसिक ताण कमी होतो, आईला काळजी राहत नाही आणि बाळाला कॅरी करताना आत्मविश्वास वाढतो तिचा, म्हणजे तिला असं वाटतं की मी माझ्या बाळाची काळजी घेते. बाळाला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते आणि कमी वजन असलं तरी जर कांगारू मदर केअर आईला करायला जमत असेल तर घरी पण लवकर डिस्चार्ज करता येतं. आणि मग अर्थातच पेटीतनं लवकर डिस्चार्ज केल्यावर खर्चात बचत होते. त्यामुळं कांगारू मदर केअर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे की ज्याच्यामुळे बाळाची अतिशय छान काळजी घेता येते, स्तनपान यशस्वीपणे करता येतं आणि हायपोग्लायसिमिया आणि हायपोथर्मिया याच्यासारखे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करता येतात, त्यामुळं ही अतिशय छान पद्धत आहे.
0: अच्छा, तर कांगारू मदर केअर हा प्रकार काय आहे किंवा हे म्हणजे नेमकं काय आहे तुम्ही उलगडून सांगितलं, पण मला आता सांगा ही संकल्पना फक्त पुस्तकी आहे का की खरोखरच अंमलात सुद्धा आणली जाते, याच्याबद्दल थोडं जरा अजून सांगा ना.
1: नाही नाही, ही संकल्पना नुसती पुस्तकी नाही. कांगारू मदर केअर हे ॲक्च्युली प्रॅक्टिस केलं जातं प्रायव्हेट एन आय सी यूजमध्ये सुद्धा आणि अगदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा. जेव्हा कमी वजनाचं बाळ असतं, म्हणजे स्मॉल फॉर जस्टेशनल एज किंवा प्रिमॅच्युअर बाळ असतं, आधी जन्माला आलेलं बाळ असतं, तर त्या बाळांना डायरेक्ट फीडिंग देण्याच्या आधी के एम सी करायला देतात. म्हणजे बाळ आईच्या छातीवरती थोडा वेळ तिला धरायला दिलं जातं, यातून तिला पण बाळ धरण्याचा कॉन्फिडन्स येतो आणि स्किन टू स्किन जसं वाढेल त्या पद्धतीनं सुरुवातीला बाळ नॉन न्यूट्रिटिव्ह सकलिंग करतं, म्हणजे दूध उतरायच्या पण आधी बाळ आईची छाती चोखत असतं करतं, मग थोडंसं हळूहळू प्याल्यासारखं करतं, पण ॲक्च्युली त्यातून बाळ दूध पित नसतं. आणि मग त्या दोघांना एकमेकांना धरण्याचा कॉन्फिडन्स येतो, सवय होते, आणि मग बाळ हळूहळू जशी त्याची कपॅसिटी वाढेल तसं लॅच करायला लागतं आणि स्तनपान घ्यायला लागतं. त्यामुळं के एम सी जेवढ्या लवकर सुरू करावी, म्हणजे अर्थातच बाळ के एम सीला आईजवळ देण्या योग्य परिस्थितीत असेल तेव्हा, पण ती सुरू केल्यानंतर स्तनपान करणं हे अतिशय सोपं जातं आणि ही प्रॅक्टिस केली जाते. आणि डिस्चार्ज करताना सुद्धा पेशंटना ते शिकवलं जातं, त्यामुळं घरी जाऊन सुद्धा ते ही प्रॅक्टिस करतात.
0: नक्कीच डॉक्टर, खूप छान मार्गदर्शन आपण करतायत, ते म्हणजे कांगारू मदर केअर या विषयाबद्दल. आता जसं जसं आणखीन प्रश्न मनात येतात त्यातल्याच पुढचा एक प्रश्न म्हणजे की प्रसूती झाल्यानंतर त्या मातेचा किंवा त्या मुलीचा आहार कसा असावा याच्याबद्दल सुद्धा समज गैरसमज असतात, किंवा तिला ठराविक काहीतरी खाण्याची इच्छा होते किंवा एखाद्या वेळेस त्याच त्याच पदार्थांचा कंटाळा येतो, तेव्हा अशा वेळेस बऱ्याचदा घरातली माणसं म्हणा किंवा जुन्या जाणत्या बायका म्हणा त्या काही वेगळं सुद्धा याच्यातनं सांगू शकतात किंवा काही गोष्टी टाळायच्या का बरं हे सुद्धा त्या सांगत असतात, पण एकंदरच डॉक्टर म्हणून आणि स्तनपानाशी संबंध आहे म्हणून तुम्ही प्रसूती झालेल्या स्त्रीचा आहार, तिची तब्येत उत्तम राहावी, तिचा बांधा उत्तम राहावा याच्याबद्दल काय सांगाल, किंवा एकंदरच तिचा आहार नेमका कशा पद्धतीनं असावा, त्याच्यात काय काय असावं याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा ना.
2: प्रश्न छान आहे हा, अगदी नेहमी सगळ्या माता मला प्रश्न विचारतात. पहिली गोष्ट म्हणजे जाडी वाढण्याची, तर जी माता स्तनपान करते तिच्या दुधातून सगळे फॅट्स निघून जात असतात, त्यामुळे तिची जाडी वाढायचा प्रश्न राहत नाही. तिने जर स्तनपान नाही केलं तर हा सगळा प्रश्न येतो. पण जेव्हा ती ब्रेस्ट फीडिंग करते तेव्हा तिला एक्स्ट्राच्या कॅलरीज ज्या ती खाते तर त्या दुधामधून बाळाला जात असतात आणि त्यामुळे तिची जाडी वाढण्याचा प्रश्न राहत नाही. दुसरं म्हणजे वरण आणि भात या दोन्हीच मिळून सगळे अमायनो ऍसिड्स मिळतात, काही वरणात असतात, डाळीत असतात आणि काही भातात असतात. म्हणून जर आपण वरण भाताचं कॉम्बिनेशन खातो किंवा खिचडी खातो की डाळ आणि तांदूळ दोन्ही एका वेळेला खाल्ले की काही हे जे कॉम्बिनेशन आहे सगळ्या अमायनो ऍसिड्सचं ते आपल्याला पूर्णपणे मिळेल. त्यामुळं मातांनी स्वतः वरण भात खाणं हे गरजेचं आहे. आणि भात हा पचायला अतिशय सोपा असतो, म्हणजे भात खायला तसं काही कॉन्ट्राइंडिकेशनच नाही. फक्त ती जर का डायबेटिक असेल आणि तिला तिच्या हेल्थमुळे भात खायचा नसेल किंवा खूपच जास्त ओव्हरवेट असेल तर तिने वेगळा सल्ला घ्यावा. अदरवाईज सगळ्या माता वरण भात तर खाऊ शकतात, उलट त्याच्यावरती छानपैकी साजूक तूप लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे सी व्हिटॅमिन पण मिळतं. अशा पद्धतीनं त्याचं न्यूट्रिएंट आपण वाढवू शकतो. भाजी जेव्हा बनवतात तेव्हा भाजी त्याच्यामध्ये भरपूर असली पाहिजे. त्याला दाटपणा येण्यासाठी मुगाच्या डाळीचं पीठ किंवा मुगाची डाळ लावता येते आणि किंवा दाण्याचं कूट लावता येतं. अशा पद्धतीनं दाट रस असलेली भाजी करता येते आणि एक रस्याची भाजी असली तर एक कोरडी भाजी पण देता येते. की समजा तिला भेंडी आवडते तर खाऊ दे ना भेंडी. म्हणजे पालेभाजी ही पोटात गेली पाहिजे, त्यामुळं पालेभाजी करताना त्याच्यामध्ये भरपूर समजा पालक असेल तर पालक, मेथी, शेपू हे भरपूर प्रमाणात असलं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तिने लावून खावं, कुस करून खावं, तिला जसं हवं तसं खाऊ दे तिला. मेथी, शेपू, पालक, दोडके, घोसाळे या सगळ्या भाज्या द्यायला हरकत नाही. पण त्याच्यामध्ये मेथी आणि शेपू याला गॅलॅक्टोगॉग असं म्हणतात, म्हणजे त्याच्यामुळे दूध वाढायला मदत होते. त्याच्याबरोबर जर त्याच्यामध्ये खूप लसणाचा वापर केला तर गॅस होत नाही आणि चव पण येते. त्यामुळे अशा पद्धतीनं ह्या ज्या भाज्यांची पद्धत आहे ती बरोबर आहे, फक्त त्या घट्ट म्हणजे दाटसर असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये भाजीचं प्रमाण जास्त असलं पाहिजे.
0: नक्कीच
2: बाळाच्या जन्मानंतर आईला चौरस आहार दिला गेला पाहिजे. युजली तिच्या नेहमीच्या जेवणातल्या कॅलरीज पेक्षा 500 कॅलरीज तिने जास्त घेतल्या पाहिजे. तिला दोन्ही जेवणामध्ये वरण भात दिला गेला पाहिजे, व्यवस्थित सगळ्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे. डाळ ही पाणीदार न देता व्यवस्थित त्याच्यामध्ये डाळीचं प्रमाण असलं पाहिजे. दाट अशा भाज्या, दाट रस्सा, रस्सा द्यायला हरकत नाही, असं काही कोरडंच द्या असं मी म्हणत नाही. भाज्यांमध्ये रस्सा असू दे, त्यांना कुस करून द्यायचं तर देऊ दे, पण त्या टेस्टी असल्या पाहिजे. असं काही बेचव पाणीदार देण्याची गरज नाही. मिरची नाही घालायची, पण आलं लसूण पेस्ट घालू शकतो. कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, जिरे या सगळ्याची चव त्याला येऊ शकते. असं पाणीदार खाणं खाल्लं तर एक तर तिला जेवण जात नाही आणि मग न्यूट्रिशन मिळतच नाही ना. त्यामुळं देताना, तिला देताना त्याच्यामध्ये सगळ्या घटकांचा समावेश आहे की नाही असं बघितलं पाहिजे. की प्रोटीनसाठी डाळ गेली पाहिजे, मटकी नाही पण मुगाची उसळ छान मऊ शिजते ती देता येते, किंवा मुगाच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. अगदी भिरडो, डोसा, मुगाच्या पिठाचे तुम्ही अगदी ढोकळे करू शकता. असं मुगाच्या पिठाचं तुम्ही काहीही व्हरायटी करू शकता, किंवा पोळी किंवा बाजरीची भाकरी देता येते. असं चौरस आहार जर केला त्याच्याबरोबर तिला भाज्या देता येतात, चटणी, कोशिंबीर देता येते. चटणीमध्ये तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, भरपूर लसूण घातलेली अशी चटणी देता येते. अशा पद्धतीनं जर का सर्व काही तिच्या खाण्यामध्ये समाविष्ट असेल तर तिला सगळे व्हिटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम सगळं मिळेल आणि मग ती व्यवस्थित जेवेल. तिला ज्या जास्त 500 कॅलरीज जास्त खायच्या आहेत त्या पण तिला मिळतील आणि दूधही छान तयार होईल. माताच जर कुपोषित असेल तर दूध कसं तयार होणार ना, त्यामुळे तिने व्यवस्थित चौरसा घेणं हे अतिशय गरजेचं आहे.
0: नक्कीच डॉक्टर, खूप छान आपण या कार्यक्रमातून समजावून सांगता आहात. आज दोन महत्वाच्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा केली, ते म्हणजे कंगारू मदर केअर म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे, आणि दुसरा म्हणजे स्तनदा मातेचा आहार कसा असावा, एकंदर त्याच्याशी जोडलेल्या समज गैरसमजांबद्दल आता आपण बोललो. आणि खरोखर हा कार्यक्रम किंवा आजचा हा भाग सुद्धा नेहमीप्रमाणेच खूप छान उद्बोधक ठरलेला आहे. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून मी आपले आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

नमस्कार, मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आषाढी एकादशी. रमा, यावर्षी सगळ्या घराला आषाढी एकादशी करायला लावणार आहे, तर फळं, रताळी, बटाटे आणलेत ना ग भरपूर. पोरांना पहिलाच अनुभव आहे, तेव्हा उपास सहन होईल नाही होणार, तेव्हा एकादशी आणि दुप्पट खाशी होऊ दे बरं. हो हो आई, आणलंय बरं, सगळं भरपूर आणलंय. दाण्याचा कूट पण अगदी डब्बा भरून केला आहे बरं. आता पुढच्या पिढीला आपण व्रत, सण, अंगवळणी पाडण्याकरता

आता घरीच दंगा घालणार आहोत. मी आणि माझे मित्र आत्ताच येताना बोलणं झालं आहे आमचं. सॉरी बंडोबा, पण हे उद्या नाही होणार. पण का आजी? कारण उद्या मोठी एकादशी आहे, घरात सगळ्यांना उपास करायचा आहे, सोबत नामस्मरण आणि देवदर्शन करायला जायचं आहे. तू माझ्यासोबत येणार आहे मंदिरात? अरे यार आजी, आत्ता माझे मित्र काय म्हणतील गो? काय म्हणणार आहेत? त्यांना पण घेऊन जा आजीसोबत, मंदिरात मज्जा येईल तुम्हाला. मंदिरात जाऊन तर बघा, आणि उद्या स्नॅक्स मिळेल, पण ते उपवासाची असेल बरं का? उद्या उपवासाची डबा पार्टी वारकरी करतात अगदी तशी. ए आई, मोठी एकादशी म्हणजे काय गं? उपास का करायचा? विठ्ठलाची उपासना करण्याचा दिवस म्हणजे एकादशी. आपल्या इथे ना स्थानांना दिवसांना फार महत्त्व आहे. आपल्याकडे वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार वारकरी संप्रदाय पायी विठ्ठल दर्शनाकरता पंढरपूरला जातात. महाराष्ट्रातील या विठ्ठलवारीचे जगात फार महत्त्व आहे बरं. बऱ्याच शतकांपासून ही आषाढीची वारी चालू आहे. अखंड रीतीने लाखो भाविक विठ्ठलाचा नामगजर करत पायी दिंड्यांसोबत जातात आणि विठुराया चरणी नतमस्तक होतात. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघतात आणि शेवटी आषाढी एकादशीच्या वेळी पंढरपूरला पोचतात. प्रत्येक दिंडीचे निघण्याचे दिवस हे वेगवेगळे आहेत, पण सगळे बरोबर एकाच दिवशी पंढरपूरला पोचतात. आणि ही वर्षानुवर्ष पिढ्या दर पिढ्या चालत आलेली परंपरा आहे बरं का? काळकाम वेगाचे योग्य नियोजन यात असते. या वारीत एकच ध्येय असते, ते म्हणजे विठ्ठल दर्शन. त्यामुळे एवढा लांबचा पल्ला भाविक हरिकीर्तनात सहज रीतीने पार करतात. सगळे षडरिपू विरतात, मी पण गळून पडतो, आणि सगळे भाविक वारकरी विठुमय असतात. येथे सगळे त्या विठुमाऊलीची लेकरं असतात. या दिंडीवर बऱ्याच शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे आणि त्यांना पण विठुरायाची प्रचिती आलेली आहे. विचारांचे आदानप्रदान करण्याकरता, त्यानुसार अनुकरण करण्याकरता मोठमोठे संत पालख्या घेऊन जातात. तेथे आयुष्य जगण्याचे समाधानाचे धडे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रसंगातून आपले आपल्यालाच मिळतात. या वारीत कोणताच भेदभाव नसतो, फक्त आणि फक्त विठ्ठलच असतो. यावर मोठमोठ्या विचारवंतांचे विचार थिटे पडतात. तिथे मी आणखीन काय सांगणार? आता उपासच का करावा? तर आपले शरीर हे निसर्गावर अवलंबून आहे. शरीररूपी यंत्राला आराम मिळण्याकरता आणि आतून त्याची स्वच्छता होण्याकरता उपवास करावा. जेव्हा शरीर सुदृढ असते तेव्हा मन उत्साही असते आणि त्यामुळे तुमचे ध्येय गाठता येतं. शरीर निरोगी होण्याकरता उपवास फार महत्त्वाचा असतो बरं का? उपवास म्हणजे चवीत पदार्थात बदल असं नाही, तर काहीही न खाणे, अगदीच वाटलं तर फळं फळांचा रस घेणे, जेणेकरून शरीररूपी यंत्राला आराम मिळेल. आता एकादशीच का करावी? तर पौर्णिमा आणि अमावस्येच्या 3 दिवस आधी निसर्गचक्रात बदल होतात. ते बदल शरीराला अन्नपचन करायला त्रासदायक असतात. तेव्हा शरीराने काहीही न खाणे चांगले, ज्यामुळे शरीर निरोगी राहून माणूस दीर्घायुषी होतो. पण आता इतका सगळा अभ्यास प्रत्येकजण करेलच असं नाही ना. तेव्हा आपल्या पूर्वजांनी हा सगळा अभ्यास करून एकादशी हा दिवस ठरवला, कारण तो बरोबर पौर्णिमा आणि अमावस्येच्या 3 दिवस आधी येतो आणि त्याला उपवास करायचा नियम ठरवला, जे प्रत्येक महिन्यात 2 दा येतात. परिणामी सगळे सुदृढ आणि निरोगी व्हावे हा उद्देश. म्हणून हा उपवास विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड म्हणजेच एकादशी आणि वारी, जिथे मॅनेजमेंट, सायन्स, लाईफ स्किल्स, एक्सपिरियन्स, सॅटिस्फॅक्शन यांचा ताळमेळ समजतो आणि शिकून आत्मसात करता येतो. आनंदी, समाधानी, निरोगी जीवन जगण्याचे कौशल्य शिकायचे असल्यास एकदा तरी पंढरपूरची पायी वारी करावी आणि त्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हावे. श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया

0: नमस्कार श्रोते हो, वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर हरी कुलकर्णी आणि माझ्या सोबत आहेत कविता गायधनी. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कविताजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार हरिभाऊ. हरिभाऊ, गुरुपौर्णिमा साजरी झाली. आज आपला एपिसोड गुरुपौर्णिमेसाठी करायचा का?
0: हो, मग त्यानिमित्ताने आपण एक परत छान गुरुवरचं एक गाणं ऐकायचं का?
1: हो, चालेल ना.

0: सर, गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणतात. खरं म्हणजे व्यासांचा कार्यकाल बघता तो जवळजवळ हजारो वर्षाचा आढळतो. आणि त्यामुळे जेव्हा याची मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला, कारण मग कसं होतं ना की विश्वास राहत नाही, कोण हजार वर्ष जगणार आहे ना, तर म्हणून मी त्याची जरा माहिती घ्यायचा प्रयत्न केला. तर असं लक्षात आलं की कृष्णद्वैपायन नावाचे जे ऋषी होते ना, त्यांनी वेदांना विभाजित केले. म्हणजे मूळ एकच वेद होता आणि मग त्याला चार भागात विभाजित केले गेले. आणि व्यास म्हणजे विभाजित करणे, आणि म्हणून त्यावर काम करणाऱ्या सगळ्याच ऋषींना मला असं वाटतं व्यास म्हटलं गेलंय. आणि म्हणून ही व्यास पौर्णिमा असावी, कारण तेच गुरु हे तत्व म्हणून आपण अंगीकारलेलं आहे आणि वेदाने पण सांगितलेलं आहे, आणि म्हणून त्याला व्यास पौर्णिमा म्हणत असावे का?
1: कसं आहे माहितीये का, व्यास या शब्दाचा अर्थ सुद्धा विस्तार करणारा असं होतं.
0: बरोबर.
1: आणि असं म्हणतात की जे जगामध्ये सगळं जे ज्ञान आहे ना ते व्यासोच्चिष्ट आहे, व्यासांचं उच्चिष्ट आहे.
0: हो बरोबर आहे.
1: व्यासांनी सांगितलं आणि त्याचा मग विस्तार अनेकांनी केला. तुम्ही जो उल्लेख केलात की वेद एकच होता
0: आणि मग त्याचे
1: चार भाग वेगवेगळे आपल्या शिष्यांना सांगितले चार, आणि मग त्यांनी त्यांचा विस्तार केला.
0: खरं म्हणजे व्यासांनी सगळ्या लोकांसाठी म्हणजे काम केलंय ना, की जे अगदी खूप उच्च बुद्धीचे होते त्यांच्यासाठी त्यांनी वेद सांगितले, मग मध्यम साधारण, कारण वेद सगळ्यांना नव्हते समजत ना, मग मध्यम बुद्धीच्या लोकांसाठी त्यांनी ब्राह्मण संहिता पुरवल्या आपल्याला. आणि साधारण सामान्य माणूस जो आहे की तो इतकं ज्ञान त्याच्याजवळ नाहीये, त्यांच्यासाठी त्यांनी पुराणांवरती काम केलं, पुराण दिले आपल्याला. म्हणजे व्यास ही एक आपण अशी संकल्पना धरू शकतो, व्यवस्था धरू शकतो, म्हणजे त्यांनी सगळे चांगले विचार एकत्र करून काही पुराणं तयार केली, वेदांवरती काम केलं, आणि म्हणून व्यास ही एक संकल्पना किंवा व्यवस्थापन आपण म्हणू आहे, आणि म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांना नमस्कार केला पाहिजे. कारण मुळात वेदांना त्यांनी समाजापर्यंत पोहोचवलं, आणि खरं म्हणजे आपल्या आयुष्यात त्याच्यामुळे पौर्णिमा चालली आहे.
1: कसं आहे कविताजी, पौर्णिमा म्हणजे काय? तर पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व.
0: हो
1: अहो, पूर्णात पूर्ण मुदच्छते. पूर्णामध्ये पूर्ण टाकलं की पूर्णच उरतं.
0: अगदी बरोबर.
1: हे खूप सुंदर म्हणजे तत्व आहे.
0: अगदी बरोबर.
1: की म्हणजे अवकाशात सुद्धा अवकाश टाकलं तर परत अवकाशच
0: राहणार.
1: त्याच्यात तुम्ही कितीही टाका किंवा काही, हे जे काही तत्व आहे ना,
0: पूर्णात पूर्ण,
1: हा पूर्णात पूर्ण पूर्ण मुदच्छते.
0: पूर्णात म्हणजे तसं बघितलं तर आपलं तत्वज्ञान हे पूर्णत्वाकडे नेणारच आहे, आणि गुरु आपल्याला पूर्ण करतात म्हणजे स्वतःतून ते अजून एक शिष्य असा निर्माण करतात की म्हणजे आपल्यासारखाच तो शिष्य होतो. आणि म्हणून ह्या गुरु तत्वाला व्यास पौर्णिमा म्हणून आपण पूजायला पाहिजे. नाही
1: कसं तर तुम्ही म्हंटलात ना, तसंच आहे की आपणा सारखे करीती काळ नाही काळ वेळ तयार लागेल.
0: खरंय खरंय.
1: अहो परिस जो आहे तो लोखंडाला लागला तर त्याचं सोनं होत.
0: खरंय.
1: परिस परिसाला लागला तर सोनं होत
0: नाही. बरोबर.
1: म्हणजे किंवा परिस हा परत दुसरा परिस नाही घडवू शकत, पण परसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ हा गुरु आहे.
0: खरंय.
1: आणि कविताजी तुम्हाला माहितीये का की गोरक्षनाथ आणि दत्त महाराज यांचा एक संवाद आहे.
0: बर.
1: गोरक्षनाथ म्हणतात कैवधी खुले ब्रह्म कपाट. कपाट म्हणजे दरवाजा. बरं का?
0: तेच विचारणार होते तुम्हाला.
1: म्हणजे त्यांना असं विचारायचंय की ब्रह्मतत्व प्राप्तीसाठी दरवाजा कोण उघडेल?
0: बर.
1: तर महाराज म्हणतात गुरुमुखे खुले ब्रह्म कपाट, म्हणजे गुरुच तुमच्यासाठी ब्रह्माचा दरवाजा उघडेल.
0: क्या बात आहे, अशी महती आहे गुरुजी. आणि म्हणून गुरुला म्हणजे सद्गुरूंना शरण जायला हवं. अहो आचार्य म्हणजे श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य तर म्हणतात तुम्ही गुरुच्या चरणाशी लग्नच लावून टाका. म्हणजे काय तर लग्न लावणं म्हणजे वेगळं होता न येणं. आणि एकदा गुरुच्या पायाशी लग्न लावलं की गुरुपासून वेगळं होण्याचा विषयच येत नाही ना.
1: खरंय खरंय.
0: त्याच्यामुळे खरं म्हणजे हरिभाऊ आपल्याला गुरु काय देत नाहीत सांगा ना, असाच प्रश्न आपल्या मनाला विचारायला हवा. कारण आपल्या आध्यात्मिक विकासासाठी जे जे म्हणून आवश्यक आहे ना ते सगळं काही गुरु देतात, आणि त्यामुळेच भगवंताकडे जाणारा आपला रस्ता मोकळा होत असतो. पण आपण गुरूंकडे गेलो तरी पण आपण मात्र भौतिक सुखच मागत असतो.
1: हो. गुरुला सर्व काही मानलं गेलेलं आहे.
0: हो.
1: गुरुला साक्षात परब्रह्म म्हटलंय. किती प्रसिद्ध श्लोक आहे ना.
0: हो.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
0: होय हरी वो. खरंय आयुष्यात खरं म्हणजे आयुष्यात असंख्य माणसं भेटत असतात, पण ती व्यक्ती भेटण्याची किंवा आयुष्यातून निघून जाण्याची एक वेळ नक्की ठरलेली असते आणि प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते, चांगलं असो वा वाईट असो. पण फायदाच होतो आपल्याला त्या गोष्टीचा. पण अगदी अडचणीच्या काळात, मानसिकरित्या हरलेल्या काळात, जो अवघड मार्ग म्हणजे जंगलात गेल्या असताना एखाद्या चकव्यात हरवलेला माणूस असतो ना, तशी वेळ प्रत्येक जण अनुभवत असतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि अशा वेळी कोणीतरी सहज आपल्याला भेटते वाटाड्या म्हणून. तुम्हाला हा शब्द वापरला म्हणून मला तुम्हाला आश्चर्य नका वाटू देऊ बरं का, कारण हा शब्द गुरुमाऊलींनी म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांसाठी वापरलेला आहे. म्हणजे या शब्दाचं किती मोल असेल बघा. पण असे वाटाडे अर्थात सद्गुरू ज्यांच्यामुळे अडचणीतून व्यक्ती आपण दूर तर होतोच, पण त्यांचा सहवास हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या सदैव बरोबर असतो, ते म्हणजे सद्गुरू, नाही का?
1: कविताजी, श्रीमत अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु याचा अर्थ ज्यांच्या चित्तातले पातकादी सर्व दोष गेलेले आहेत, संसार दुःखातून बाहेर काढण्याकरता आपल्या वाणी नेत्र इत्यादिकांकडून होणाऱ्या शक्तिपाताने परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी ऐक्य ज्ञान करून देणारा शरीरधारी जो आचार्य तो सद्गुरु.
0: फार सुंदर ग्रंथ आहे हा. म्हणजे वाचताना खरं म्हणजे तो समजेपर्यंत फार काळ निघून जातो, पण अमृतानुभवातला प्रत्येक शब्द फार सुंदर वाचण्यासारखा आहे. आणि माऊली तर गुरूंना वसंत म्हणतात. माऊली म्हणतात वसंत काल प्राप्त झाला तरच वनातील वृक्षांना नवीन पालवी फुटते, म्हणजे फळं येतात, फुलं येतात. अन्यथा बागवानाने म्हणजे माळ्याने कितीही कष्ट केले तरी वसंताने जर त्या वनामध्ये प्रवेश केला नाही तर मेहनत त्याची व्यर्थ जाते. आणि तसंच सद्गुरूंचं असतं असं माऊली म्हणतात. आपण मोक्षप्राप्तीसाठी कितीही श्रवण करो, मनन करो, यज्ञ यागादी करो, काय वाटेल ते करो, पण ह्या श्रमामध्ये जोपर्यंत वसंत रूपी सद्गुरु प्रवेश करत नाहीत ना, तोपर्यंत आपले हे श्रम सगळे व्यर्थ होतात. खरं सांगायचं म्हणजे
1: कविताजी, आयुष्यामध्ये अनेक माणसे येतात, आलेली माणसं निघून जातात.
0: खरं
1: मात्र गुरु एकदा आयुष्यात आले की ते आपलं बोट कधीही सोडत नाहीत. कासवी जसं आपल्या पिलांना फक्त दृष्टीच्या जोरावर पोचते, मोठं करते, जगवते, तसंच अगदी तसंच श्री गुरु आपली कृपादृष्टी सतत आपल्यावर ठेवत असतात.
0: खरंय खरंय.
1: ज्याच्यावर कृपादृष्टी गुरुची होते ना, ज्याच्या मस्तकावर त्यांचा वरदहस्त पडतो, तो असा जीव जो असतो तो शिवाशी साम्यता पावतो.
0: खरंय.
1: जीव शिव एकत्र होतात.
0: खरंय. म्हणून तर माऊली म्हणतात दृष्टीने अलगे, म्हणजे सद्गुरूंच्या कृपादृष्टीचे अगदी अग्र जरी मिळाले, म्हणजे अगदी थोडासा जरी त्यांचा कृपा प्रसाद मिळाला तरी त्याच्या आयुष्याचा खूप मोठा फायदा होतो. आणि म्हणूनच तुम्ही आधी लावलेला अभंग मला तो फार आवडतो, श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे.
1: क्या बात है. खरच खरच असं आयुष्यातले कितीही मोठानले संकट असू देत, सद्गुरु पाठीशी असताना वाटेतल्या छोट्या दगडांसारखे होऊन जातात.
0: खरंय. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायामध्ये हरिभाऊ महाराज आपले आराध्य लिंग जे श्री गुरु म्हणजे श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे असं स्तवन करतात की जणू शब्दांना अमृताची फळच लागलेली आहेत. वाचता वाचता आपणही अगदी गुंग होऊन जातो. पण खरोखरीच हे गुण सगळे सद्गुरूंमध्ये असतात आणि म्हणूनच त्यांच्या केवळ स्पर्शाने आपल्या जीवनाचा अर्थ बदलून जातो, नाही का? माऊली अध्याय स्तवन करताना म्हणतात, सद्गुरूंच्या अंगी जीवनाचा सुस्पष्ट बोध करण्याचे चातुर्य असते. विद्यारूपी कमळाचा ते विकास करतात. संसार रूपी अंधाराचा ते सूर्य असतात. जगातली काही रत्ने धारण केल्यावर जसे ते आपल्याला मंगल अनुभव देतात, तसेच श्री गुरुदेव म्हणजे एक मांगल्य रूपी रत्नच असते. गुरूंच्या वाचेतून अभयाचा संकेत मिळतो.
1: खरं म्हणजे कविताजी, सद्गुरूची स्तुती करणं म्हणजे चोख सोन्याला चांदीचे पुट चढवले आहेत असं.
0: खरंय ना,
1: अहो शब्दांमध्ये सद्गुरु व्यक्त होणं हे केवळ अशक्य आहे.
0: खरंय,
1: त्यांच्या चरण कमलांची सेवा करणं म्हणजेच भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग, एवढीच व्याख्या आपण लक्षात ठेवली तरी पुरे.
0: खरंय खरंय खरं, म्हणजे आजच्या शुभदिनी वंदन करताना एवढंच म्हणायला हवं की कापराचे अलंकार जसे केले ना आणि ते अग्नीजवळ ते उरतच नाहीत, तसे गुरुच्या सान्निध्याने असं शिष्यत्व मिळावं म्हणजे कापरासारखं शिष्यत्व मिळावं की आपलं काहीच राहिलं नाही पाहिजे, की नामरूप सुद्धा राहणार नाही.
1: अहो शांतीब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरूंसाठी म्हणतात, माझी जनार्दन माऊली प्रेम पान्हा प्रेम पान्हा पान्हा इली, तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्व काळी,
0: बर
1: आठवितो वेळोवेळा माझ्या तिज लागी कळवळ. एका जनार्दनी बाळ माता रक्षी पै स्नेहाळ.
0: किती गोड अभंग आहे. सद्गुरूंसाठी काया वाचा मन गुरुचरणी अर्पण असा भाव आपल्या मनात सदैव राहू द्यावा अशी प्रार्थना आजच्या दिवशी करावीशी वाटते. अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त एखादा संकल्प गुरूंच्या पायाशी व्हायला हवा, म्हणजे आपण एखादं चांगलं काम म्हणजे ह्या वर्षभरात मी ते पूर्ण करेन असं वचन आपण गुरुला द्यायला हवं. कारण गुरूंना कुठल्याही भौतिक गोष्टीची गरज नसते ना हरिभाऊ. म्हणजे एरवी काय होतं की आपण गुरुदक्षिणा म्हणून किंवा वस्त्र फळ हे सगळं गुरूंना नेऊन देत असतो, पण त्याच्या ऐवजी आपण एखादा चांगला संकल्प त्यांच्या पायावर व्हायला पाहिजे. आणि तो संकल्प आपल्याकडून म्हणजे शिष्याकडून गुरुला मिळाला ना की गुरु प्रसन्न होत असतात. वस्त्राने किंवा फळाने काही गुरु प्रसन्न होत नसतात खरं म्हणजे. मग ते गुरु भले निघून गेलेले असो किंवा शरीर धारण करून सध्या आपल्यात उपस्थित असो, पण गुरुच्या पायाशी प्रामाणिकपणे संकल्प न्यावा आणि तो पूर्ण करावा, तरच आपला आध्यात्मिक विकास होऊ शकतो असं मला वाटतं, नाही का?
1: कविताजी एकनाथ महाराज म्हणतात ना तसं हे तुम्ही सांगितलं, धन्य श्री गुरुनाथे दाखविले पाय तुम्हाला.
0: वा वा.
1: मी अभागी दातारा मजे तारिले पामरा, करुणी दास्यत्व राखियले माझे चित्त, ऐसा मी ही नदीन शरण जाई एका जनार्दन.
0: आज खरं म्हणजे गुरुस्तुती करून म्हणजे काय आपलं एक शब्दांचं आणि गुरुचं ऋण फेडायचा प्रयत्न केला आहे हरिभाऊ. खरं म्हणजे गोड मानून घ्या, आज आजचा आपला सगळा एपिसोड हा गुरुसाठी समर्पित आहे. त्याच्यामुळे काय जी काय बोबड्या बोलाने आपण म्हणू शकतो जास्तीत जास्त की गुरुची स्तुती करायचा आपण प्रयत्न केला आहे खरी.
1: ठिकाणी मला जे कुमार गंधर्वांची निर्गुणी भजनं आहेत
0: हो फार सुंदर,
1: त्याच्यामधलं एक आठवत आहे आणि ते आपण श्रोत्यांना ऐकवूया.
0: नक्की नक्की नक्की.
1: त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे,

0: यारी
1: गातात पण गोडवर का हरी भाऊ.
0: जिथे जिथे सद्गुरूचे पाय मला दिसतात, जिथे जिथे मी पाय ठेवतो तिथे तिथे मला सद्गुरूच दिसतात.
1: खरंय खरं.
0: आणि याच ठिकाणी आपण गुरूंना वंदन करूया आणि ते थांबूया, पुन्हा भेटूया.
1: येस नक्की.
0: याच दिवशी याच वारी याच वेळी.

नमस्कार सगळे हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 23. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार वसंतकुमार मोहिते आणि राजेंद्र विनय यांनी स्वरबद्ध केलेली काही ओळखीची निवडक चित्रपट गीते. आजचा भाग सुरू करूया संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि आशा भोसले यांनी गायलेल्या एका सुंदर लावणीने. 1955 या वर्षी प्रदर्शित झालेल्या भाऊबीज या चित्रपटातील ही लावणी चित्रपटामध्ये चित्रित झाली आहे सुलोचना आणि चंद्रकांत यांच्यावर. या गाण्याची रागदारीने केलेली सुरुवात या लावणीचे सौंदर्य अजूनच वाढवते.

रसिक हो, यापुढे ऐकूया एका प्रेमळ बहिणीच्या आपल्या भावाप्रती असलेल्या प्रेमाचे दिवाळीतील भाऊबीजेचे एक खास गाणे. मंडळी, या गाण्याशिवाय भाऊबीज साजरी होतच नाही. इतकी या गाण्याची लोकप्रियता 70 वर्षांनंतर देखील अजूनही टिकून आहे. हे गाणे चित्रपटामध्ये चित्रित झाले आहे बेबी शोभा यांच्यावर. संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी बुलबुल या वाद्याचा खूप चांगला वापर केला आहे या गाण्यात. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेले, कवी संजीव यांनी लिहिलेले आणि वसंतकुमार मोहिते यांनी स्वरबद्ध केलेले हे एका प्रेमळ बहिणीचे गीत. माया माहेराची पृथ्वी मोलाची, साक्ष याला बाई चंद्र सूर्याची, कृष्ण द्रौपदीला सखारे भेटला, पाठीशी राहू दे छाया रे, वेड्या बहिणीची वेडी.

0: यानंतर ऐकूया संगीतकार राजेंद्र विनय यांनी संगीतबद्ध केलेल्या 1984 या वर्षी प्रदर्शित झालेल्या बिनकामाचा नवरा या धमाल विनोदी चित्रपटातील एक गीत. एका गावातील एक स्थानिक पुढारी निळू फुले यांच्या हाताखाली सामाजिक म्हणजेच निवडणुकीची आणि पडेल ती कामे करणारे परंतु इतरवेळी मात्र बिनकामाचे असणारे दोन मित्र अशोक सराफ कुलदीप पवार आणि त्यांच्या बायका अनुक्रमे रंजना मधुकांबीकर यांची धमाल गोष्ट होती या चित्रपटामध्ये. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते मुरलीधर कापडी, कथा पटकथा आणि संवाद होते वसंत सबनीस यांचे. गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार राजेंद्र विनय. ऐकूया रसिक हो रंजना आणि अशोक सराफ या जोडीवर चित्रित झालेले एक गमतीशीर गीत. आवाज सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर
1: यांचा.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार वसंतकुमार मोहिते आणि राजेंद्र विनय या संगीतकारांची काही निवडक चित्रपट गीते. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. १९५५ या वर्षी प्रदर्शित झालेला सामाजिक चित्रपट भाऊबीज, या चित्रपटाची निर्मिती, पटकथा आणि दिग्दर्शन होते राजन कुमार यांचे. तर या चित्रपटाची कथा, संवाद आणि गीते होती कवी संजीव यांची. कवी संजीव हे सोलापूरचे. त्यांचे मूळ नाव होते कृष्ण गंगाधर दीक्षित. कवी संजीव व्यवसायाने छायाचित्रकार आणि मूर्तिकार होते. सोलापूरमधील स्वातंत्र्यवीरांची शिल्पे त्यांनीच घडविली आहेत. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कला शिक्षकाची नोकरी देखील केली होती. भाऊबीज हा मराठी चित्रपट पडद्यावर आल्यानंतर कवी संजीव यांच्या गीतांचा सुगंध दरवळला आणि त्यांचे नाव मराठी मुलुखात घरोघर झाले. प्रतिभावंत गीतकार असा त्यांचा लौकिक झाला. त्यांनी कविता, गझल, शायरी, अभंग हे विविध काव्यप्रकार हाताळले आणि याशिवाय त्यांनी चित्रपटगीते, लावण्या देखील लिहिल्या. त्यांनी काही चित्रपटांच्या कथा देखील लिहिल्या. मंडळी, आता ऐकूया कवी संजीव यांनी लिहिलेली आणि संगीतकार वसंतकुमार मोहिते यांच्या संगीताने नटलेली भाऊबीज या चित्रपटातील एक लावणी. ऐकूया सुलोचना आणि सूर्यकांत यांच्यावर चित्रित झालेली ही लावणी. लिहिली आहे कवी संजीव यांनी, संगीतकार वसंतकुमार मोहिते यांची बहारदार चाल आणि गायिका आशा भोसले यांचा सोज्वळ स्वर.

मित्रांनो, संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी 1955 सालच्या भाऊबीज या चित्रपटात चांगली आणि लोकप्रिय गाणी दिल्यानंतर देखील मराठी संगीत क्षेत्रातील त्यानंतरचे त्यांचे काम नजरेस पडत नाही हे रसिकांचे दुर्दैव असेच म्हणावे लागेल. नाहीतर या गुणी संगीतकाराकडून अजून बऱ्याच चांगल्या गाण्यांची मेजवानी रसिकांना मिळू शकली असती. यानंतर ऐकूया सुलोचना आणि चंद्रकांत यांच्यावर चित्रित झालेली ही अत्तराच्या सुगंधासारखी सुगंधित लावणी. गायली आहे आशा भोसले यांनी, संगीत वसंतकुमार मोहिते यांचे. 70 वर्षांनंतर देखील मराठी गानरसिकांना या गाण्यांच्या माधुर्याचा स्वरसुगंध अजूनही मोहवतो आहे. सुगंधाने झाले धुंद, सुगंधाने झाले धुंद, जीव झाला बेबंद, देहभान मी विसरावे अशी करा माया, अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया.

मंडळी संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी गायिका नलिनी यांच्यासह साळू सवाल माझा ऐका आणि माझी मर्जी मोडू नका हे भाऊबीज या चित्रपटामधील एक गीत देखील गायलं आहे. यापुढे ऐकूया भाऊबीज या चित्रपटामधील आशा भोसले यांच्या सुंदर मखमली आवाजातील ही लावणी. या गाण्यातील बुलबुल या फारशा ऐकण्यात न येणाऱ्या वाद्याचा वापर संगीतकार वसंतकुमार मोहिते यांनी मोठ्या खुबीने केला आहे. सोजोळ लावणी कशी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाऊबीज या चित्रपटातील लावण्या. कवी संजीव यांचे गीत लेखन, वसंतकुमार मोहिते यांची चाल आणि संगीत, आशा भोसले यांचे गायन

आणि सुलोचना यांचे नृत्य या सगळ्यांचा एकत्र मधुर संगम म्हणजे भाऊबीज चित्रपटातील सोज्वळ लावण्या. ऐकूया गीत कवी संजीव, संगीत वसंतकुमार मोहिते, आवाज आशा भोसले. नवी लाज लाजते मी, नवा साज साजते मी, लाजऱ्या मनाला माझ्या करा बंदीवान, रंग गोरा पान खुलविते मेंदी माझा, रंग गोरा पान.

मित्रांनो, संगीतकार राजेंद्र विनय यांनी बिनकामाचा नवरा या चित्रपटानंतर 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, अभिनय अशा सबकुछ दादा कोंडके यांच्या मुका घ्या मुका या चित्रपटाला आणि 1988 या वर्षी प्रदर्शित झालेल्या निर्मिती, दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन, अभिनय अशा सबकुछ उषा चव्हाण यांच्या गौराचा नवरा या चित्रपटांना संगीत दिले होते. आजच्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावर ऐकूया एक सुंदर चित्रपट गीत. हे गाणे चित्रपटामध्ये चित्रित झाले आहे मधुकांबीकर आणि कुलदीप पवार यांच्यावर. बिनकामाचा नवरा या चित्रपटातील राजेंद्र विनय यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत गायले आहे आशा भोसले यांनी. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी या ग्रामीण बाजाच्या गीतामध्ये फारसे वापरात न येणारे काही शब्द तेही ग्रामीण ढंगातले वापरून हे गाणे फार सुरेख लिहिले आहे. संगीतकार राजेंद्र विनय यांनी या गाण्याला इतकी मधुर चाल लावली आहे की हे गीत ऐकणाऱ्या प्रत्येकाचे हे गीत आवडीचे होतेच. अंग ओले चिंब झाले हे गाताना आशा भोसले यांचा गातानाचा अभिनय केवळ लाजवाब.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार वसंतकुमार मोहिते आणि राजेंद्र विनय या संगीतकारांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. रसिक हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आम्हाला. तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.